0: Abbracciami.
1: 98.5
2: 2000 FM.
3: 如果你是一片风景，然后。

0: 98.5
1: 2000
0: FM.
1: FM.

0: दशांश मेगाहर्ट्स एफएम 2000 या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या आजच्या कार्यक्रमात मी सुरुची लिमये आपल्या सर्वांचे स्वागत करते. आज आहे रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026, म्हणजेच श्रावण शुद्ध दशमी शके 1948. सुरुवातीला ऐकूया आजच्या कार्यक्रमाच्या व्यावसायिक प्रायोजकांचे आणि आश्रयदात्यांचे संदेश.
1: स्वतःच घर, स्वप्नांचं घर पूर्ण होणार आज. बाहेरून

0: तुमचा भार म्हणूनच आधी खात्री करा. घाईत निर्णय नका घेऊ. तपासणीशिवाय घर घेणं मोठी रिस्क हे लक्षात ठेवू. घरांच्या सर्व प्रकारच्या इन्स्पेक्शनचे वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच आक्वा बिल्ड इन्स्पेक्शन. ते शोधतील मेजर मायनर आणि सेफ्टी डिफेक्ट फॉर शुअर. तुमचा निर्णय मग होईल व्हेरी स्मार्ट आणि क्लिअर. आणि हा तुमच्या हक्काचा मराठी माणूस 0430-583-588 ला फोन लावा आणि सर्जेरावांशी नक्की बोला. लक्षात ठेवा 0430-583-588.
1: या पोल्युशन वर सोल्युशन पाहिजे रे.
2: ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
1: पण कसं?
2: आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवून
1: मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
2: 80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
1: तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
2: अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
1: आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
2: आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.
3: तसेच आजचा कार्यक्रम प्रायोजित केला आहे बिल्दीकर कुटुंबियांनी. त्यांची कन्या चिन्मयी हिच्या वाढदिवसाबद्दल त्यांचा चिन्मयीसाठीचा संदेश असा आहे. चिन्मयी, तुला 21व्या वाढदिवसानिमित्त आजी आजोबांचे आशीर्वाद, आईबाबांकडून खूप सारे प्रेम आणि देवश्रीकडून मनपूर्वक शुभेच्छा. तुझ्या आयुष्यातील हा महत्त्वपूर्ण टप्पा नीती, आनंद, यश आणि समाधान आणि उत्तम आरोग्याने भरलेला असो. तुझी सर्व स्वप्न पूर्ण होत आणि तुझी नृत्यकला अशीच बहरत जाओ. चिन्मयी, आकाशवाणी सिडनीच्या सर्व श्रोत्यांकडून सुद्धा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या कार्यक्रमाच्या प्रायोजनाबद्दल आकाशवाणी सिडनीच्या वतीने बिल्दीकर कुटुंबियांना मनपूर्वक धन्यवाद. चिन्मयीच्या आवडीची काही गाणी आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. सर्व व्यावसायिक प्रायोजक आणि आश्रयदाते यांच्या आर्थिक मदतीबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आता आपण ऐकणार आहोत चिन्मयीची फरमाईश असलेलं एक गाणं आणि पुण्याहून प्रसारित होणाऱ्या बातम्या.

0: नमस्कार, आकाशवाणी सिडनीसाठी मी मंदार कुलकर्णी पुण्याहून बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सणासुदीसाठी महाराष्ट्र सज्ज. साखरेचे भाव अचानक वाढल्यामुळे साखरेचं अर्थकारण अडचणीत. राहुल गांधींच्या छात्रों की गुंज कार्यक्रमामुळे काँग्रेसमध्ये उत्साह, तर सीजेपीचा करिश्मा हळूहळू कमी, आणि महाराष्ट्रात आतापर्यंत सरासरीच्या 92% पाऊस. महाराष्ट्र सणासुदीसाठी सज्ज झाला आहे. श्रावण महिना सुरू झाल्यामुळे अनेक सण उत्सव व्रतवैकल्य यांना बहर आला आहे. राखी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा, बैलपोळा या सणांबरोबरच श्रावणी सोमवार, मंगळागौर आणि इतर व्रतवैकल्य यांच्यासाठी सगळीकडे जय्यत तयारी सुरू आहे. मंगळागौर, श्रावणी सोमवार आणि इतर व्रतांसाठी फुलं, पत्री आणि इतर सामान ठिकठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. राखी पौर्णिमेसाठी ठिकठिकाणी आकर्षक राख्यांचे स्टॉल्स लागले आहेत. सोन्याच्या राख्यांपासून लहान मुलांच्या आवडत्या कार्टून्सच्या राख्यांपर्यंत अनेक प्रकारच्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे गणेशोत्सवासाठी वर्गणी गोळा करणं, देखाव्यांची तयारी करणं याचबरोबर ढोल ताशांच्या सरावालाही आता वेग आला आहे. ठिकठिकाणी गणेश मूर्तींच्या विक्रीसाठी स्टॉल्स सुरू झाले आहेत. एकीकडे पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या मिश्रणावरून वाद वाढत असतानाच साखरेचे भाव अचानक वाढल्यामुळे सध्या ते अर्थकारण अडचणीत सापडलं आहे. इथेनॉलला जास्त भाव असल्यामुळे साखरेचं उत्पादन तिकडे वळवलं जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. साखरेचे भाव प्रति किलो 45 रुपयांवरून 55 पुढे गेले आहेत. त्यामुळं साखर आयात करायलाही आता भारत सरकारनं परवानगी दिली आहे. कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे सीजेपीनं जंतर मंतरवर आंदोलन केल्यानंतर जेन झी म्हणजे तरुणाईचा प्रतिसाद सगळ्याच राजकीय नेत्यांना आता हवा हवा असा वाटू लागला आहे. अचानक राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवलेले अभिजित दिपके आता शाळांच्या स्थितीचा मुद्दा घेत असले तरी एकंदरीतच सीजेपीला आता प्रतिसाद तुलनेनं कमी मिळत असल्याचं दिसत आहे. राजस्थानात सीजेपीच्या काही नेत्यांना नुकतीच मारहाणही झाली. दुसरीकडे काँग्रेसनं जेन झी हे लक्ष्य निवडलं असून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस देशभरात 800 छात्रों की गुंज हा कार्यक्रम राबवणार आहे. राहुल गांधी यांनी पुण्यात शनिवारी छात्रों की गुंज या कार्यक्रमात सहभाग घेऊन तरुणाईला साथ घातली. या कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. या निमित्तानं काँग्रेसलाही नवं चैतन्य मिळाल्याचं चित्र आहे. मात्र हा उत्साह किती काळ टिकेल हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे. या कार्यक्रमांच्या आदल्या दिवशी पुण्यात अभाविप आणि छात्र परिषद यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्यामुळं जेन झी मध्येही आता तट पडत चालले असल्याचं दिसत आहे. शिवसेनेतल्या 2 सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असून निकालाबाबत कमालीची उत्सुकता आहे. शिवसेना उद्धव गटाकडेच राहील असा निकाल लागेल असा अंदाज काही विश्लेषकांनी सुरू केल्यामुळं याचे राजकीय परिणाम काय होतील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. निकाल कोणताही लागला तरी महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. महाराष्ट्रात ऑगस्टमध्ये पावसाचा जोर पुन्हा मंदावला आहे. जुलैमध्ये पाऊस सरासरीच्या 131% जास्त झाला असला तरी ऑगस्टमध्ये त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी झाल्यामुळं आत्तापर्यंतचा एकंदर पाऊस 92% इतकाच आहे. मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी अशा ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त असलं तरी जालना, परभणी, अमरावती, सोलापूर अशा अनेक शहरांमध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे. पावसाचं असमान वाटप झाल्यामुळं यंदा दुष्काळाची तीव्रता वाढण्याची चिन्ह असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात आर्थिक बाजारांवरची टांगती तलवार अजूनही कायम आहे. अमेरिकेत बॉन्ड बाजारातल्या घडामोडींमुळे रुपयाचा कमकुवतपणा अजून कायम आहे. एका अमेरिकी डॉलरसाठी 96 मोजावे लागत आहेत. सोन्याचे आणि चांदीचे भावही शुक्रवारी अचानक वाढले. भारतानं अनेक देशांशी धोरणात्मक भागीदारी केल्यामुळं कच्च्या तेलाचा पुरवठा मात्र सुरळीतपणे सुरू आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी रशियाकडून कच्च्या तेलाची आयात करणारा भारत आता रशियात अचानक कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळं रशियाच्या मदतीसाठी इथं पेट्रोल आणि डिझेलची काही प्रमाणात निर्यात करणार आहे. अग्रलेख एसआयआर मध्ये नावं वगळलेल्यांनी वेळीच कृती करावी असं मत लोकमतनं झोपेत आहात का जागे व्हा या अग्रलेखात व्यक्त केलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या नवीन कार्यकारिणीतल्या बदलांबाबत महाराष्ट्र टाइम्सनं नव्या जुन्यांची नवलाई या अग्रलेखामध्ये यातून नक्की काय साध्य होणार असा प्रश्न विचारला आहे. जोडून या इंधन उत्तम व्यवहारे या अग्रलेखात लोकसत्तानं पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याच्या धोरणावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाल किल्ल्यावरच्या भाषणावर सामनानं लाल किल्ल्यावर थापांच्या तोफा असा घणाघाती अग्रलेख लिहिला आहे. आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अखेर दिल्ली वारीहून परतलेत. खरं तर दिल्लीला एकनाथ शिंदे जातात, सुनेत्रा पवार जातात, इतकंच कशाला नाना पटोले सुद्धा सारखे जात असतात. पण देवा भाऊ दिल्लीला गेले की मात्र त्याची बातमी होते. बरं, बातमी सुद्धा ठरलेली असते, ती म्हणजे देवा भाऊ केंद्रात जाणार. देवा भाऊ जाताना रुमालानं चेहरा पुसत, छातीचे ठोके मोजत, श्वास घे श्वास सोड असं करत जातात आणि येताना आणखी रंगीत जॅकेट घालून आणि जोरात पावलं टाकत येतात. देवाभाऊ केंद्रात अर्थमंत्री होणार अशी हूल अनेकांनी उडवून दिली आहे आणि नेमकी त्यांनी दिल्लीत निर्मला सीतारामन यांचीच भेट घेतली. झालं, मातोश्री बंगल्यावर केक कापायला सुरुवातही झाली होती. खुद्द निर्मला सीतारामन यांचा सुद्धा घोळ झाला होता. लगेच देऊ का चार्ज असं त्यांनी विचारलं होतं म्हणे. पण देवाभाऊंनी बायकोचा इन्कम टॅक्स रिफंड अजून मिळाला नाही असं म्हणत इकडची तिकडची माहिती घेतली म्हणे. नंतर खुद्द नरेंद्रजी मोदी यांची भेट घेत देवाभाऊंनी त्यांच्या कानात काय सांगितलं माहीत नाही, पण साधारण 213 व्यांदा ते सुहास्य मुद्रेनं महाराष्ट्रात परतले आहेत. खरं खोटं माहीत नाही, पण अमृता वहिनींनी पधारो म्हारे देश असं गाणं त्यावेळी गायलं आणि मातोश्रीवर राजस्थान मध्ये देवाभाऊंच्या बदलीची शक्यता आहे का अशी चौकशी सुरू झाली आहे असं कळतंय. बरं तर मंडळी, भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोते हो, एक दुःखद बातमी. सरोजताई बडवे यांनी शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी यांचे वृद्धापकाळामुळे वयाच्या 96व्या वर्षी निधन झाले. त्यांनी या जगातून कायमचा निरोप घेतला. सरोजताई बडवे यांचा सहवास गेली 50 हून अधिक वर्ष आपल्या सिडनीमधील मराठी मंडळींना लाभला. ऑस्ट्रेलियात आल्यावर सरोजताईंनी शाळेमध्ये शिक्षिका म्हणून जबाबदारी घेत अनेक मुलांना शिक्षणाचे धडे दिले. त्याचबरोबर नाना बडवे यांच्या सामाजिक कामात तेवढ्याच हिरिरीने सरोजताई यांनी काम केले. सिडनीमधील अनेक मराठी कुटुंबांना त्यांचा आधार होता. सरोजताई आणि नाना, तुम्हा दोघांची उपस्थिती आज मराठी लोकांसमवेत नाही हे सत्य सर्वांना स्वीकारावे लागेल. सिडनीमधील सर्व मराठी भाषिक तुम्हा दोघांचे आजन्म ऋणी आहेत. आकाशवाणी सिडनीच्या सर्व श्रोत्यांकडून सरोजताई बडवे यांना मनपूर्वक आदरांजली. योगायोग बघा, सरोजताईंचे जावई श्री संजय लेले आज वाचनव्रती या मालिकेचा पहिला भाग सादर करत आहेत. अजाणतेपणी आकाशवाणी सिडनीकडून सरोजताईंना अशी श्रद्धांजली. तर आपण आता ऐकणार आहोत वाचनव्रती या मालिकेचा पहिला भाग जो सादर करत आहेत संजय लेले. पण त्याआधी सुरुवात करूया एका गाण्यानी.

नमस्कार मंडळी आणि धन्यवाद सुरुची. सर्वस्थायी बडव्यांच्या सर्व परिवाराकडून मनपूर्वक आभार. आम्हाला पाठवलेल्या सांत्वनपर मेसेजेससाठी आणि खूप जणांनी पाठवलेल्या नाना आणि सर्वस्थायींच्या गेल्या 50 वर्षांच्या आठवणीसाठी पुन्हा मनपूर्वक आभार. गेल्या 3-4 आठवड्यामध्ये या कठीण काळामध्ये काही मित्रांची प्रत्यक्ष मदत झाली, त्यांचेसुद्धा आभार. मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या सूत्रधार आहेत सुरुची लिमये. सुरुची, पुन्हा नमस्कार. आणि आज शिल्पा शेंडे पण इथे आलेली आहे चित्रा शेंडे पॅनलवर मदतीसाठी म्हणून. चित्रा, नमस्कार. आकाशवाणीनं वाचनव्रती या कार्यक्रम करायचं ठरवलं आणि या मालिकेचं पहिलं पुष्प सादर करण्याची संधी मला दिल्याबद्दल आकाशवाणी सिडनीचे आभार. 2006-2007 साली माझ्या कार्यक्रमांमधनं मी पुस्तक परिचय हा कार्यक्रम सादर करत होतो, त्याची मला प्रकर्षाने आठवण होती आहे. मी काही वाचनाचं व्रत वगैरे घेतलं आहे असं म्हणणार नाही, पण अधूनमधून मी वाचन करत असतो. मराठी किंवा इंग्रजी पुस्तक हे माझ्या वाचनात नेहमी असतं. तर मागच्याच महिन्यामध्ये एक अतिशय अप्रतिम भारावून टाकणारं पुस्तक वाचलं आणि ते म्हणजे मृत्युंजय. 3000 ते 5000 वर्षापूर्वीच्या महाभारतातल्या दानशूर कर्णावर लिहिलेलं. तर आज आपण या मृत्युंजय पुस्तकाविषयी आणि त्याचा लेखक कैलासवासी शिवाजी सावंत यांच्याविषयी बोलणार आहोत. म्हणजे मला ते पुस्तक जितकं समजलं आणि शिवाजी सावंतांबद्दल मला जी काही माझ्या संशोधनामधनं थोडीशी माहिती मिळाली ती मी आपल्याला सांगणार आहे. माझा आवाज थोडासा गेल्या 4-5 आठवड्याच्या गडबडीमुळे थोडासा गेलेला आहे, तर मी आधीच आपली क्षमा मागतो. खूप वर्षांच्या अभ्यासानंतर 1967 साली म्हणजे वयाच्या 27-व्या वर्षी हे पुस्तक कॉन्टिनेंटल प्रकाशनाच्या तर्फे सावंतांनी प्रसिद्ध केलं आणि या पुस्तकाच्या 3500 प्रती केवळ 3 महिन्यात संपल्या आणि गेल्या जवळजवळ 6 दशकांमध्ये या पुस्तकाच्या 21 आवृत्त्या प्रकाशित झाल्या. अतिशय उत्कृष्ट पुस्तक रचना, अप्रतिम भाषा आणि 5000 वर्षापूर्वीच्या पौराणिक कथेवर आधारित असून सुद्धा वाचकाला बांधून ठेवण्याची किमया सावंतांनी केलेली आहे. या पुस्तकासाठी चिंतन करत असताना अनेक चरित्रकोश, ज्ञानकोश, महाभारतावरील ग्रंथ आणि नाटकं सावंतांनी त्याचा सखोल अभ्यास केला. त्यात दुर्गा भागवतांचं व्यासपर्व होतं, गोनी दांडेकरांचं कर्णायन होतं, प्रबोधन काळ ठाकरांचं टाकलेलं पोर होतं, शिमपरांजप्यांचं पहिला पांडव आणि विवा शिरवाडकरांचं कौंतेय ही नाटकंसुद्धा त्यामध्ये होती. त्याच्यावरून आणखी एका लेखामध्ये मी या आजच्या कार्यक्रमाचा अभ्यास करत असताना माझ्या लक्षात आलं, वाचनात आलं, की दुर्गाबाई भागवतांनी कर्ण आणि श्रीकृष्ण या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि ते नाणं हे पौरुष चैतन्याचं आणि वर्णनिर्भयतेच्या गुणांचं नाणं आहे असं म्हटलेलं आहे. आणि त्याच संदर्भामध्ये त्याला आधारित एका वाचकांनी एका पत्रामध्ये लिहिलं होतं की मृत्युंजय वाचल्यावर श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्वाला धक्का न लावता कर्णाचे अंतरंग लेखकांनी उलगडून दाखवले आहेत अतिशय समर्थपणे असं त्या वाचकांनी म्हटलेलं आहे आणि हे पुस्तक वाचताना आपल्याला ते नेहमीच लक्षात येतं. मंडळी, आज आपल्याला परिचित असलेल्या AI रेव्ह्यूवर जर बघितलं तर मृत्युंजय विषयीचं पहिलं वाक्य म्हणजे मृत्युंजय इज अ फेमस मराठी एपिक नॉव्हल रिटन बाय शिवाजी सावंत फोकसिंग ऑन द लाईफ अँड सायकॉलॉजिकल पर्स्पेक्टिव ऑफ कर्णा फ्रॉम द महाभारत. म्हणजे या पुस्तकाच्या कथेची रचना सावंतांनी इतकी अप्रतिम केली आहे की कर्णाच्याच नव्हे तर त्याचा धाकटा भाऊ शोण, त्याची माता कुंती, दुर्योधन, पहिली पत्नी वृषाली आणि कथेच्या शेवटी श्रीकृष्ण या सर्वांच्या सायकॉलॉजिकल पर्स्पेक्टिवचा म्हणजे मानसशास्त्रीय दृष्टिकोन सावंतांनी अतिशय समर्पकपणे पुस्तकात मांडलेला आहे. तर मंडळी, आपल्या पुढच्या गाण्याकडे वळायच्या आधी त्याच्यामध्ये सावंतांनी प्रस्तावनेमध्ये जे काय लिहिलेलं आहे ते मी जरा आपल्याला थोडक्यामध्ये वाचून दाखवतो. त्या प्रस्तावनेचं म्हणजे हे 21व्या प्रकाशनाची प्रस्तावना आहे आणि त्या प्रस्तावनेचं नाव त्यांनी दिलेलं आहे अर्घ्यदान. त्या दिग्विजयी दानविक्रमी अशरण सूर्यपुत्र कर्णाला हे 21वं अर्घ्य देण्यासाठी जलांजली उचलली
लेखणी हाती घेतली, मात्र कुठून तरी सरसरक एक विचार लहर आली. नेहमीसारखी ही ओंजळ गंगेच्या जलानं भरून ओसंडत नाही आहे, ते तर आहेच, पण त्यात लोकगंगेच्या निरपेक्ष प्रेमाचं सुगंधित केशरही नकळत मिसळलेलं आहे. नव्या 21व्या शतकाच्या भूकंपासारखे हादरे देत येऊ घातलेल्या घटनांच्या सुरुवातीस मृत्युंजयची ही 21वी आवृत्ती पूर्वीच्याच उत्साहानं प्रकाशित होत आहे. 20 आणि 21 हे अंक आपापता जुळून आले आहेत, म्हणूनच मनात विचार येऊन गेला, येणाऱ्या शतकात या सूर्यपुत्राच्या कथेचं स्वागत कसं होईल, ती वाचकांना शिळी म्हणून नकोशी वाटेल. अंतरंगातला मलाच अपरिचित असलेला एक आदिम आवाज ठासून सांगतो की मुळीच नाही, मृत्युंजय शिळी होणार नाही, तो पूर्णतः वाचकांचाच ऐवज आहे, ती सूर्यपुत्र कथा आहे. उलट दिवसागणिक तासागणिक क्षणागणिक झपाट्यानं विकसित होणाऱ्या विज्ञानाच्या पाठबळावरच या वाचकाला या कलाकृतीच्या दोन ओळींमधला अव्यक्त आशय अधिक मात्रेनं भिडत जाणार आहे. म्हणजे बिटवीन द लाईन्स किती त्याच्यामध्ये गर्भ आहे हे त्या पुस्तक वाचताना कळतं. आणि सावंत म्हणतात की मी याविषयी मनोमन पूर्णतः निश्चिंत आहे. 2 वर्षापूर्वीच युगंधर ही श्रीकृष्ण चरित्रावरील महाकादंबरी शब्दबद्ध केली आणि तिची दुसरी आवृत्तीही प्रकाशित झाली. तिच्यासाठी आचमन या शीर्षकाचं मनोगत लिहून द्यावं लागलं. आणि सावन म्हणतात, ते लिहिताना मन असंख्य स्मृतींनी शिगोशिग भरलं होतं, काही काळ लेखणीच स्तब्ध झाली होती, आणि त्याहून कितीतरी सखोलपणे एका अवर्णनीय रीतेपणाच्या भावानं दोन सुहृदयांच्या जाण्यामुळं या क्षणीही मन सुन्न आहे. तात्यासाहेब आणि भैयासाहेब म्हणजे स्वर्गीय कुसुमाग्रज आणि अनंतराव यांच्या खरोखरच दोघांनीही माझ्यावर निखळ निरपेक्ष व अकृत्रिम निरलस प्रेम केलं. ज्या कृष्णकथेबद्दल दोघांनी मला प्रत्येक भेटीत विचारलं, ती युगंधर बघायला वाचायला दोघेही खरोखरच हवे होते. नूतन शतकाच्या तोंडावर हे लिहिताना ज्यांनी मृत्युंजयचं शारदा प्रसादात घरगुती पद्धतीनं अगदी आटोपशीरपणे साधं पूजन केलं, त्या महाराष्ट्र वाल्मिकी स्वर्गीय अण्णांची म्हणजे गदिमांची प्रकर्षानं आठवण होत आहे. आणि मग त्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी यशवंतराव चव्हाण, आचार्य अत्रे, दीनानाथ दलाल, प्राचार्य शिवाजीराव भोसले, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे मनोमन आभार मानलेले आहेत त्यांच्या सहकार्यासाठी म्हणून. आणि आणखीन एका TV वरच्या कार्यक्रमामध्ये माझ्या लक्षात आलं की ज्या वेळेला अत्र्यांनी हा लेख लिहिला, अग्रलेख लिहिला, ज्याचा मी आत्ता उल्लेख केला प्रस्तावनेमधला, ही फार दुर्मिळ गोष्ट होती. कारण दैनिक मराठ्यासारख्या पेपरमध्ये 1967 साली पहिल्या पानावर आचार्य अत्र्यांनी या काल्पनिक कथेवर, या काल्पनिक पुस्तकावर, कारण अल्टिमेटली इट्स अ फिक्शन, या काल्पनिक पुस्तकावर मोठा अग्रलेख लिहावा हे अतिशय दुर्मिळ होतं. आणि त्या अग्रलेखामध्ये अत्र्यांनी सावंतांचा उल्लेख मृत्युंजयकार असं त्यांना संबोधलं आणि तेव्हापासून शिवाजी सावंत मृत्युंजयकार सावंत म्हणून ओळखले जाऊ लागले. म्हणजे याच पुस्तकातला जरा एक थोडासा भाग जेथे मी मगाशी म्हटलं की कर्णाची आणि दुर्योधनाची, तर कर्णाने या पुस्तकाची सुरुवात केलेली आहे. आणि कर्णाचं जे पहिली सुरुवात या पुस्तकाची आहे जी शिवाजी सावंतांनी लिहिली आहे, ती मी आपल्याला थोडक्यात वाचून दाखवतो. म्हणजे त्या भाषेचं किती गोड भाषा आहे हे आपल्या लक्षात येईल. आज मला थोडं बोलायचं आहे. मी बोलणार म्हणून काही लोक दचकतील, म्हणतील कालवश माणसं केव्हापासून बोलायला लागली, पण केव्हा केव्हा अशांनाही बोलावं लागतं. जेव्हा जेव्हा हाडामासाची जिवंत माणसं मृतांसारखी वागायला लागतात, तेव्हा तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलावं लागतं. छे, मी काही आज इतरांसाठी बोलणार नाही, कारण मला चांगलं माहीत आहे की तसं बोलणारा मी काही कोणी मोठा तत्वचिंतक नाही. माझ्यापुढे जग उभं राहिलं तेच मुळी समरांगण म्हणून, आणि माझं जीवन म्हणजे तर त्या समरांगणावरचा केवळ एक बाणांचा भाता, अनेक प्रकारच्या अनेक आकारांच्या विविध घटनांचे बाण की ज्यात अगदी काठोकाठ ठासून भरले आहेत असा एक भाता. आज मला माझ्या आयुष्याचा तो भाता सर्वांसमोर स्पष्ट उघडा करायचा आहे. स्वतःच्या हाताने त्यातील विविध घटनांचे बाण, अगदी एकजात सगळ्या घटनांचे बाण
आज मला मोकळ्या मनानं सर्वांना दाखवायचे आहेत. आपल्या दिव्य पात्यांनी तळपणारे, आपल्या बांधीव आणि आकर्षक आकाशानं आकारानं चटकन डोळ्यात भरणारे, तसेच मोडलेल्या शेपटांमुळे केविलवाणे दिसणारे आणि ठिकठिकाणी तुटलेल्या पात्यांमुळे उघडे बोडके कसे तरीच कलाहीन वाटणारे, अगदी सर्वच्या सर्व बाण आणि तेही जसेच्या तसे आज मला दाखवायचे आहेत. जगातील एकजात वीरतेकडून मला ते पारखून घ्यायचं आहे. धरणी तरावरील यच्छयावत मातृत्वाकडून आज मला त्यांचं खरोखर मोल ठरवून घ्यायचं आहे. पृथ्वी तलावरील एकूण एक गुरुत्वाकडून मला त्यांचं खरं खुरं स्थान ठरवून घ्यायचं आहे. जीवाला जीव देणाऱ्या मित्रत्वाकडून आज मला त्यांची परीक्षा करवून घ्यायची आहे. आणि जिवाळ्याच्या प्रेमसरींनी ओथंबून जाणाऱ्या बंधुत्वाकडून आज मला त्यांचं खरोखुरं मूल्यमापन करायचं आहे. आतून अगदी माझ्या मनाच्या सखोल गहन गंभीर गाभाऱ्यातून एक आवाज अलीकडे मला वारंवार स्पष्टपणे ऐकू येतो. जो जो मनाच्या निर्धारानं मी तो आवाज थोपवण्याचा प्रयत्न करतो, तो वायूच्या सुसाट झोताना अग्नीची ज्वाला विझवण्याऐवजी पूर्वीपेक्षा अधिक जोमानं जास्तच भडकत जावी, तसा तो आवाज मला पुन्हा पुन्हा गरजून सांगतो, सांग करणा तुझी जीवनकथा आज सर्वांना सांग. आज ती तू सर्वांना समजेल अशा भाषेत सांगावी अशीच आजची परिस्थिती आहे. सगळं जग म्हणतं करणा तुझं जीवन म्हणजे एक लखतर होतं, सांग सर्वांना गरजून सांग की ते लखतर नव्हतं, तर ते जरी काठाचं एक तलम राजवस्त्र होतं. केवळ परिस्थितीच्या निर्दय काटेरी कुंपणात अडकून त्याच्या सहस्त्र सहस्त्र चिंध्या झाल्या, ज्याला मिळेल त्यानं त्या आपल्या वेशीवर हव्या तशा टांगल्या, आणि तरीही तुला त्या राजवस्त्राचा एवढा अभिमान का वाटतो? कुठल्या तरी अडगळीत सुंदर संदुकेच्या तळाशी पडून राहणाऱ्या नव्या कोऱ्या आणि अखंड राजवस्त्रापेक्षा अक्राळ विक्राळ तांडव करणाऱ्या काळाच्या झंझावाताशी केवळ एकाकीपणानं झुंजताना फाटून गेलेलं तुझं ते राजवस्त्र कमी मोलाचं होतं काय, ते आज सर्वांना नीट डोळे उघडून पाहू दे. विश्वाच्या अंतिम सत्यतेवर ज्यांचा नितांत विश्वास आहे, ज्यांना मृत्यू हे खेळणं वाटतं, अशा जगातील अजूनही अस्तित्वात असलेल्या सिंहाच्या छातीच्या वीरांना तरी आज तुझी ही कथा ऐकाविषयी वाटेल. छे, ही काय केवळ कथा आहे? हे एक मान सत्य आहे, आणि सत्य हे पाहणाऱ्यांच्या व ऐकणाऱ्यांच्या इच्छेचा विचार कधीच करीत नसतं. ते नेहमीच जसं असतं तसंच पुढे येत असतं, उगवत्या सूर्यदेवासारखं. तर मंडळी, ही झाली मृत्युंजयच्या सुरुवात कर्णाच्या मनोगतामधनं. आणि मग मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याच्यामध्ये कर्णाचं मनोगत आहे, दुर्योधन आहे, कुंती आहे, वृषाली आहे, आणि सर्वात शेवटी कथेचा शेवट रणांगणावर श्रीकृष्णाने केलेला आहे की जिथे कर्णाचा मृत्यू होतो. त्याच्यामधला सुद्धा थोडासा भाग मी आपल्याला वाचून दाखवणार आहे. जेव्हा कर्ण त्याची कवच कुंडलं दान करतो त्यावेळेला, त्याच्या आधी आपण आणखीन एक गाणं ऐकूया. तर आजची मी ही तीन गाणी निवडलेली आहेत, ती सरोजताई बडव्यांच्या आवडीची गाणी होती. आता हे दुसरं गाणं आहे ते खरं म्हणजे विवेकनी गायलेलं गाणं सरोजताईंना फार आवडायचं, विवेक आपटेनी, परंतु त्याची रेकॉर्डिंग मला सापडू शकलं नाही म्हणून आज ते ओरिजिनल गाणं मी लावायची विनंती करतो.

0: नमस्कार मंडळी. आकाशवाणी सिडनीच्या 98.5 MHz रेडिओ 2000 या केंद्रावर मी संजय लेले आणि सुरुची लिमये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आपण आज मृत्युंजय या शिवाजी सावंतांच्या पुस्तकाबद्दल आपण बोलतो. 2016 साली ज्यावेळेला मृत्युंजयच्या प्रकाशनाचा सुवर्ण महोत्सव होता, त्यावेळी 18 सप्टेंबरला लोकसत्तामध्ये डॉक्टर सागर देशपांडे यांनी एक लेख लिहिला होता. तो माझ्या मला मिळाला 10 वर्षापूर्वीचा लेख. तर त्या लेखामध्ये त्यांनी मृत्युंजय हे कसं घडलं आणि शिवाजी सावंतांबद्दलसुद्धा बरीच माहिती त्याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे, तर ती मी आपल्याला सांगतो. मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांचा जन्म 31 ऑगस्ट 1940 रोजी आजऱ्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. कष्टकऱ्याच्या घरचं वातावरण कसं असणार तसंच त्यांच्या घरी होतं. सणवार, देवधर्म या निमित्तानं आईच्या तोंडून लहानपणापासून त्यांना पुराण कथा ऐकायला मिळत. या गोष्टींमुळे महाभारतातील घटना, त्यातल्या व्यक्तींविषयीचं त्याचं कुतूहल वाढीस लागलं. गावातले सण समारंभ, कथा कीर्तनं, प्रवचनं, भजनं, नाटकं यात लहानगा शिवाजी रमत होता. त्याला ते आवडत होतं, रुचत होतं, मनात आणि कानात साठत होतं. आपल्याला आयुष्यात पुढे काय व्हायचं आहे हे त्या लहानशा वयातही त्याला पक्क ठाऊक होतं. 8वीत असताना माझं ध्येय या विषयावरील निबंधात मला लेखक व्हायचं आहे हे त्याने स्पष्टपणेच लिहिलं होतं. याच दरम्यान त्यांच्या आयुष्यात एक शाळकरी घटना घडली. त्यानं त्यांच्यातला लेखक मृत्युंजयकार जागा झाला. हायस्कूलच्या स्नेहसंमेलनात शिवाजी आणि त्यांच्या मित्रांनी शिम परांजपे लिखित अंगराज कर्ण ही एकांकिका सादर करायची ठरवली. या एकांकिकेतील आपल्या श्रीकृष्णाच्या भूमिकेचं सगळ्यांकडून कौतुक झालं, तरी शिवाजी मात्र मनातून फार अस्वस्थ होता. परांजप्यांनी लिहिलेलं कर्णाचं संवाद त्याला मुख्य भूमिका असलेल्या श्रीकृष्णाच्या संवादांपेक्षाही बेचैन करत होते, कारण कर्णाचे ते संवाद बिनतोड आणि तर्कशुद्ध होते. लहानग्या शिवाजीच्या काळजात ते घट्ट रुसून बसले. मृत्युंजय या त्यांच्या साहित्य कृतीचं बीज त्यांच्याही न कळत अशा प्रकारे त्या शाळकरी वयामध्ये रुजू लागलं. 1962 साली राजाराम हायस्कूलमध्ये टंकलेखन व लघुलेखन शिकवणाऱ्या शिक्षकाची नोकरी मिळाली. हायस्कूल समोरच्या करवीरनगर वाचन मंदिरचे ग्रंथालय आणि तिथून काही अंतरावरील गोखले महाविद्यालयाच्या ग्रंथालयात सावंतांची वहिवाट सुरू झाली. कर्ण व महाभारताविषयी अनेक ग्रंथांचं या काळात त्यांनी वाचन केलं. संशोधकाच्या भूमिकेतून त्याची टिपणं काढली, संदर्भ ग्रंथ तपासले, अधिकारी व्यक्तींशी चर्चा केल्या. त्यांचा जणू महाभारतानं ताबाच घेतला होता. 1960 ते 1963 अशी 3 वर्ष त्यांनी अफाट वाचन केलं, चिंतन केलं. आणि याच दरम्यान त्यांनी हिंदी विषयाची पुणे विद्यापीठाची FYBA ची परीक्षा दिली आणि ते उत्तीर्ण झाले. या अभ्यासातच त्यांच्या हातील हिंदीतील प्रख्यात कवी प्रभात उर्फ केदारनाथ मिश्र यांनी लिहिलेलं कर्ण हे खंडकाव्य पडलं. आजन्याला स्नेहसंमेलनातील एकांकिकेत श्रीकृष्णाची भूमिका करताना कर्णकथेचं जे बीज त्यांच्या मनात रुजू लागलं होतं त्याला या खंडकाव्यानं अंकुर फुटू लागले. या खंडकाव्याची त्यांनी अनेक पारायणं केली. कर्णानं त्यांना अक्षरशः झपाटून टाकलं. आणि 1963 शिवाजीरावांनी प्रदीर्घ चिंतन, मनन, वाचन केल्यानंतर मृत्युंजय ही कादंबरी प्रत्यक्ष लिहायला घेतली. त्यावेळी ते कोल्हापुरात पोलीस क्वार्टर्समध्ये थोरले बंधू विश्वासराव यांच्यासोबत बैठ्या चाळीत राहत होते आणि ते काय लिहित होते हे त्यांच्या भावाखेरीस कुणालाच माहीत नव्हतं. बऱ्याच मित्रांशी चर्चा विनिमय केल्यानंतर, अनेक अडचणींना तोंड देत, अनेक मित्रांच्या मदतीनं आणि सरसंघसंचालक गोळवलकर गुरुजींच्या सांगण्यावरून त्यांनी कुरुक्षेत्राला भेट द्यायचं ठरवलं. आणि याच्यामध्ये देशपांडे पुढे लिहितात की 1962 साली परत कुरुक्षेत्राला गोळवलकर गुरुजींच्या सांगण्यावरून दिल्लीच्या महापौरांनी कुरुक्षेत्रावरील गीता हायस्कूलचे मुख्याध्यापक विश्वनाथबाबू भल्ला यांना एक पत्र दिलं. त्यानुसार त्यांनी शिवाजी रावांना महिनाभर आपल्या घरीच प्रेमानं ठेवून घेतलं. कुरुक्षेत्रावरील महिन्याभराच्या या मुक्कामात त्यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या, बुजुर्गाच्या मुलाखती घेतल्या, शंका निरसन करून घेतलं, उपलब्ध संदर्भ तपासून घेतले, महाभारताबाबत त्या परिसरातील लोककथांची माहितीसुद्धा घेतली. परत येताना गोकुळ, वृंदावन, मथुरेला जाऊन त्यांनी आवश्यक ती छायाचित्र काढली आणि मंडळी त्याच्यातली काही छायाचित्र त्यांनी मृत्युंजयच्या 21व्या प्रकाशनामध्ये त्यांनी पुस्तकामध्ये दाखवले दिलेली आहेत. तर 2 महिन्यांचा हा प्रवास आणि प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर राहून केलेला अभ्यास, त्या अगोदर वर्षानुवर्ष केलेलं वाचन आणि चिंतन, जाणत्या लोकांशी घडलेल्या चर्चा, हे सगळं संचित बरोबर घेऊन कोल्हापुरात परतलेले शिवाजीराव कर्णकथेनं अक्षरशः ओथंबलेले होते. विचारांचा अंत्य कागदावर उतरवण्याचा आवेग त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. शिवाजीरावांची रात्रंदिवस कर्णसमाधी लागली होती आणि या मंतरलेल्या वातावरणात मृत्युंजयचं 1500 पानांचं भरगच्च हस्तलिखित साकारलं गेलं. म्हणजे ज्या वयात स्वतःचं परिचय पत्रही बहुसंख्य तरुण तरुणींना लिहिता येत नाही, अशा वयात अवघ्या 23व्या वर्षी शिवाजीरावांनी मृत्युंजय लिहिलं. हा मराठी अर्वाचीन साहित्यातील चमत्कारच म्हणावा लागेल. झपाटलेल्या शिवाजीरावांच्या या कर्णकथेनं मित्रांचा गोताळाही झपाटून गेला. मृत्युंजयच्या बांधणीचे ते दिवस अक्षरशः मंतरलेले होते. सुमारे 1500 पानांचं ते हस्तलिखित घेऊन शिवाजीराव आर के कुलकर्णी यांच्याबरोबर पुण्याला गेले. आर के आणि गदी मांडगुळकर यांचा दाट स्नेह होता. दोघं गदिमांच्या घरी गेले. कादंबरीचा काही भाग वाचून गदिमांनी कॉन्टिनेंटलचे साक्षेपिक प्रकाशक आनंदराव कुलकर्णी यांना एक पत्र दिलं. त्यांनी हा ग्रंथ प्रकाशित करायचं ठरवलं. 1967च्या गणेशोत्सवात प्रकाशित झालेल्या मृत्युंजय कादंबरीनं मराठी साहित्य विश्वातील अनेक विक्रम मोडीत काढले. अवघ्या 3.5 महिन्यात 3000ची पहिली आवृत्ती संपली. आचार्य अत्र्यांनी या कादंबरीवर भरजरी अग्रलेख लिहिला आणि पुढे अनेक भाषांची शिखरं आणि मानसन्मान मृत्युंजयनं पादाक्रांत केले. त्यातून मृत्युंजयकार ही शिवाजीरावांची ओळख अजरामर झाली. आणि आपल्याला माहिती नसेल की मृत्युंजय यांनी साहित्य विश्वातील अनेक विक्रम तर मोडलेच, पण साहित्याच्या नोबेल पुरस्कारासाठी 1990 साली या कादंबरीचं नामांकन झालेलं होतं. 1990 साली म्हणजे 23 वर्षानंतर त्यांनी हे पुस्तक लिहिल्यानंतर. तर डॉक्टर सागर देशपांडे यांच्या लेखातील काही माहिती की मी आपल्याला आत्ता सांगितली. सुरुचीनी मेसेज पाठवला होता की ज्यांना ज्यांना काही मृत्युंजय वाचला आहे त्यांनी आम्हाला कळवा तुमचे काय त्याच्याबद्दलची मतं आहेत. तर तिघांनी मला मेसेजेस पाठवले. अजय पटवर्धनांनी म्हटलेलं आहे की शाळा आणि कॉलेजमध्ये असताना जर मृत्युंजय वाचलं नसेल तर त्याला किंवा तिला मराठी साहित्याची आवड नाही असंच म्हटलं जायचं. फार कमी लोक विद्यार्थी दिसायचे भेटायचे की ज्यांनी मृत्युंजय वाचलं नाही. अजयनी 3-4 वेळा तरी आत्तापर्यंत मृत्युंजय वाचलं असेल. त्याचप्रमाणे जयंत कुलकर्णींचा मेसेज आला की आम्ही एका टूरवर जातो आहे त्यामुळे आजचा कार्यक्रम आम्हाला लाईव्ह ऐकता येणार नाही. मृत्युंजय हे अप्रतिम पुस्तक आहे, ग्रेट रीड जयंतच्या भाषेमध्ये, आणि गेल्या 60 वर्षात मी ते 3 वेळा तरी वाचलं आहे असं जयंतनी मेसेज पाठवला आहे. आणि ज्योती यादवनी एक छान मेसेज पाठवलेला आहे की मृत्युंजय युगंधर छावा ही माझी खूप आवडती पुस्तकं, ही तिन्ही शिवाजी सावंतांची पुस्तकं, मृत्युंजय, युगंधर आणि छावा ही माझी खूप आवडती पुस्तकं आहेत. मी प्रेग्नन्सीमध्ये वाचली होती. म्हणतात ना गर्भसंस्कार, आणि खरंच आधीवर म्हणजे तिच्या मुलावर त्याची छाप दिसते असं ज्योतीनी लिहिलेलं आहे. तर मंडळी, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जेव्हा कर्णानी दान केलं ते शोणाच्या भाषेमध्ये किंवा त्याच्या मना त्याच्याशी बोलताना शोणानी त्याचा उल्लेख केलेला आहे आणि तो मी थोडक्यात तुम्हाला वाचून दाखवतो. हे शोणाच्या मनातलं आहे. दादा, दार उघड दादा. मी कसं तरी भयानं बोललो. कोण? शोण. आडदंड दूर झाला, द्वार उघडलं गेलं. सोनेरी केसांच्या कुराळ्या बटा विखुरल्यामुळे त्याचं सदैव प्रसन्न दिसणारं मुख चिंताग्रस्त दिसत होतं. पाठीवर हातांची गुंफण बांधून तो एकसारखा कक्षात इकडून तिकडे अशा अवस्थेत फेऱ्या घालू लागला. का काय झालं, तुझं मुख एवढं ग्लान का? मी म्हणजे शोणाने न राहून विचारलं. काही नाही, काही सुचत नाही शोण. कशाबद्दल बोलतो आहेस तू? एका स्वप्नाबद्दल. रात्री मी एक अद्भुत स्वप्न पाहिलं आहे. कोणतं स्वप्न? अरे स्वप्न काही सत्य नसतात. नाही शोण, हे स्वप्नात सत्य ठरणार असं माझी मनोदेवताच मला सांगते आहे. या स्वप्नात साक्षात सूर्यदेवांशी माझं संभाषण झालं आहे. काय काय झालं संभाषण? ते म्हणाले की उद्या प्रत्यक्ष इंद्र याचक म्हणून तुझ्या द्वारात येणार आहे. धन संपत्ती वस्त्र गाई यापैकी काहीच न मागता तो मागणार आहे. काय काय काय मागणार आहे? कवच आणि कुंडल शोण. कवच आणि कुंडल, आणि तीही अर्जुनासाठी. तो द्रुतगतीनं अस्वस्थ फेऱ्या घालू लागला. नाही दादा नाही, काही झालं तरी हे दान मात्र तू मुळीच देऊ नकोस. हे दान नाही दास्य ठरणार आहे. मी जवळजवळ किंचाळलो. माझं शरीर थरथरत होतं. हेच मला सूर्यदेवांनीही निक्षून सांगितलंय, कवच कुंडल दिलीस तर तुझा सर्वनाश होईल असं ते पुन्हा पुन्हा मला आवर्जून म्हणाले. मग काय उत्तर दिलंस त्यांना तू? शोण, मी दिलेलं उत्तर तुला आवडणार नाही, तुला ऐकवणार नाही. सांग, लवकर सांगितलं नाहीस तर माझा श्वास थांबेल. सूर्यदेवांना वंदन करून मी सांगितलंय की प्रत्यक्ष इंद्र याचक म्हणून माझ्या द्वाराशी येणार असेल तर अशा याचकाला शोभणारं कवच कुंडलांचं दानही मी अवश्य देईन. त्याचे शब्द तप्त लोहरसासारखे माझ्या कानात शिरले. का कशासाठी कशासाठी स्वतःच्या प्राणांशी हे महाभयानक द्यूत तुला खेळावं असं वाटतंय? शोण, तुला कधीच कळणार नाही. हे दान केवळ कीर्तीसाठी मी देणार आहे. कीर्ती कीर्ती, अरे आत्तापर्यंत काय तुला कमी कीर्ती प्राप्त झाली? कीर्ती म्हणजे तरी काय? फसवी वारांगणा नाही तर काय? कसली कीर्ती आहे सारखी पाहिजे आहे तुला? आणखी बल आणि वृत्रासूर यांना ठार मारणाऱ्या, स्वर्गाचा अधिपती असलेल्या देवांचाही देव म्हणून घेणाऱ्या कीर्ती श्रेष्ठ इंद्राचा वरदाता कर्ण अशी कीर्ती मला संपादन करून घ्यायची आहे. शोण, अरे उद्या प्रत्यक्ष स्वर्ग या पुरातन धरित्रीकडे भिक्षा मागण्यासाठी येणार आहे. या वैभवासाठी कवच कुंडलच काय, पण मी प्राणही होमून टाकीन. वीरांच्या जन्ममृत्यूच्या कल्पना वेगळ्या असतात. कीर्तीहीन मनुष्य हा जिवंत असला तरी मृतवतच असतो. कीर्तिवंताला स्वर्गाची दारं मुक्त असतात. कीर्ती ही माणसाला स्मृतीच्या रूपानं अमर नवजीवन देणारी दुसरी माताच असते. कीर्तीहीन जीवन हे जीवनवृताचं जीवन असतं. दिनरात्र भोजन निद्रा धन प्रेम यासाठी धावणं म्हणजे जीवन नव्हे. जीवनाची गणती कीर्तीच्या मानदंडानंच होत असते. तसे महासागरात शेकडो वर्ष जगणारे देवमासे नसतात का? पण कुणीही त्यांना अमर नाही म्हणत. केवळ जिवंत असणं म्हणजे जगणं नव्हे, कसं जिवंत असावं हे कीर्ती ठरवीत असते. शिवाजी सावंतांनी इतका सुंदर त्या प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे आणि शोणाच्या मनोगतामधनं. आणि असंच पुस्तकाच्या शेवटी अर्जुन आणि श्रीकृष्णाने रणांगणावरचं वर्णन केलेलं आहे की ज्यामध्ये त्याला कर्णाला आणखी दोन शाप मिळालेले असतात. एक म्हणजे की तुझ्या रथाचं चक्र युद्धामध्ये असताना मातीमध्ये अडकेल आणि ते बाहेर येणार नाही, आणि परशुरामांकडनं तुला जे ब्रह्मास्त्र तू शिकलेला आहेस ते त्यावेळेला युद्धाच्या वेळेला तुला ते आठवणार नाही. असे त्याला दोन शाप मिळाले असतात. आणि इथे इतकं सुंदर वर्णन शिवाजी सावंतांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे. थोडीशी माहिती या पुस्तकाबद्दल मी आणखी थोडी माहिती देतो की या पुस्तकाला पुष्कळ पुरस्कार मिळाले. आपल्याला वेळ आहे 2-3 मिनटं अजून ना. हां, या पुस्तकाला बरेच पुरस्कार मिळाले आहेत. ललित पारितोषिकाचा पुरस्कार मिळाला, महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार मिळाला, नंतर गुजरात सरकार पुरस्कार मिळाला गुजराती अनुवादाला, केंद्रीय साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, भारतीय ज्ञानपीठाचा पुरस्कार मिळाला 1994-95 साली, त्याला 12वा मूर्तीदेवी पुरस्कार असं म्हटलेलं आहे. गदिमा पुरस्कार मिळाला त्यांना. आणि शिवाजी सावंतांना स्वतःला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. म्हणजे भारतीय ज्ञानपीठाद्वारे विद्याभवन मुंबई येथे भरवण्यात आलेल्या आंतरभारतीय भाषा परिसंवादात मराठी सदस्य म्हणून त्यांना सहभाग मिळाला. दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन बेळगावला त्यांचं उद्घाटक म्हणून त्यांना सन्मान मिळाला. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे संदर्भ ग्रंथाची यादीसुद्धा दिलेली आहे त्याच्यामध्ये. आणि मृत्युंजयचं अनेक भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत. त्याच्यामधल्या भाषा म्हणजे त्या भाषा म्हणजे हिंदी, इंग्लिश, कन्नड, गुजराती, मल्याळी आणि बंगाली एवढ्या भाषांमध्ये या पुस्तकाचं. आणि आणखीन एक गोष्ट मला जाणवली आणि ती म्हणजे या पुस्तकामध्ये वातावरण निर्मितीसाठी काही कठीण शब्द त्यांनी वापरलेले आहेत पण त्याचा त्यांनी सुलभ शब्दार्थ पुस्तकाच्या शेवटी दिलेला आहे. म्हणजे ईशादंड म्हणजे ध्वजदंड, पलांडू म्हणजे कांदा, परंतु ते त्यांनी म्हटलं आहे की वातावरण निर्मितीसाठी मला हे शब्द वापरावे लागले. उत्तरीय म्हणजे खांद्याभोवती लपेटायचं वस्त्र, कटिवस्त्र म्हणजे अधर्याभोवती बैठकीवर लपेटायचं वस्त्र, अंशुक म्हणजे स्त्रियांचं वस्त्र, अश्वसाद म्हणजे घोडेस्वार, आपण त्यांनी घोडेस्वार हा शब्द कमी वापरला आहे, अश्वसाद हा शब्द वापरला आहे, गजाती म्हणजे हत्तीस्वार, नवनीत म्हणजे लोणी, पेंढिका म्हणजे गवताची पेंढी, रान पलांडू म्हणजे रान कांदा, हे त्या त्या वातावरणाचं वर्णन करण्यासाठी शिवाजी सावंतांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. शिवाजी सावंत अर्थात मी मूर्तीदेवी पुरस्काराबद्दल सांगितलं. 76वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कराड येथे संपन्न होणार होतं. त्यासाठी अध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या प्रचारार्थ सावंत दौऱ्यावर असताना त्यांना 18 सप्टेंबर 2002 रोजी मडगाव गोवा येथे आकस्मिक तीव्र हृदय आघातामुळे वैद्यकीय उपचार करूनसुद्धा मृत्यू आला. म्हणजे पुस्तकाचं प्रकाशन गणेशोत्सवाच्या वेळेला, नंतर मग त्यांचं मृत्यूदिन सप्टेंबरमध्ये, ह्या सगळं ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये आपण हा कार्यक्रम करतो आहे हे किती उचित आहे सावंतांना श्रद्धांजली देण्यासाठी. तर मंडळी, आजच्या या कार्यक्रमाची गेले 3 आठवडे मी तयारी करत असताना पुण्यामधल्या माझ्या भाचीची मला खूप मदत झाली आणि तिने तिच्या संग्रहामधनं हा 10 वर्षापूर्वीचा लेख डॉक्टर सागर देशपांड्यांचा निवडून काढला. तिचं नाव शुभांगी कर्डिले आणि ती लिंग्विस्टिक्समध्ये तिने PhD केलेली आहे आणि डेक्कन कॉलेजमध्ये ती लिंग्विस्टिक्सची प्रोफेसर गेले 20-25 वर्ष काम करत होती. तर असं हे मृत्युंजय आणि असे त्याचे लेखक मृत्युंजयकार शिवाजी सावंत. कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. आजचा कार्यक्रम सुरुची लिमये आणि मी संजय लेले यांनी सादर केला. हा कार्यक्रम आपल्याला आवडला असेल अशी आशा करून मी आपला निरोप घेतो. नमस्कार. कळावे लोभ असावा ही विनंती.
1: महाभारतासारखं म्हणजे कधीच जुनी न होणारी गोष्ट आणि त्यातलं कर्णासारखं उत्तुंग व्यक्तिमत्व, त्याच्यामध्ये शिवाजी सावंत यांची प्रासादिक भाषा, हे सगळं तुमच्या कार्यक्रमातून आम्हाला खूप छान रीतीने जाणवलं. आणि ज्यांनी हे पुस्तक वाचलं असेल त्यांना नक्कीच पुन्हा वाचावं असं वाटेल आणि ज्यांनी वाचलं नसेल त्यांना वाचावं असं वाटेल. मला वाटतं हे पुस्तक बहुधा किंडलवर वगैरे नक्कीच उपलब्ध असेल, किंवा तुम्ही भारतातून घेऊन येऊ शकता, किंवा आपल्याला संजय लेले यांनी एक चांगली ऑफर दिली की त्यांच्याकडेही पुस्तक आहे, कोणाला हवं असेल तर नक्कीच त्यांच्याशी संपर्क साधू शकता. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. आणि आता आपण एक ह्या कार्यक्रमातलं शेवटचं गाणं ऐकूया.

नमस्कार श्रोते हो, मी वैभव रिमये आजची सिडनी डायरी सादर करीत आहे. आज डायरीत आपण ऐकणार आहोत काही महत्वाच्या बातम्या आणि हवामान वृत्त. आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AIचा वापर सध्या अनेक क्षेत्रात होताना दिसतोय. अशाच आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर जन्मतः आव्हानात्मक परिस्थितीत जन्माला आलेल्या लहान बाळांना सतत लक्ष पुरवलं जावं आणि त्यांच्या पालकांना 24 तास त्यांच्यावर लक्ष ठेवता यावं यासाठी लिव्हरपूल हॉस्पिटलमध्ये अँजल आय कॅमेरा सिस्टीम ह्या नावानं संबोधित करण्यात आलेला NSW मधला पहिला प्रकल्प सुरू करण्यात आलाय. NSW स्टेट गव्हर्नमेंटच्या 930 मिलियन डॉलर्स इतकी तरतूद असलेल्या हॉस्पिटल पुनर्विकास आणि आधुनिकीकरण कार्यक्रमाअंतर्गत हा प्रकल्प सुरू करण्यात आलाय. वेळेआधी जन्मलेल्या लहान मुलांवर त्यांच्या पालकांना 24 तास यापुढे लक्ष ठेवता येईल. त्याचप्रमाणे SMS आणि अलर्ट्सच्या माध्यमातून निओनॅटल इंटेन्सिव्ह केअर युनिट मधल्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी अशा अर्भकांच्या पालकांना सूचना, माहिती आणि फोटो पुरवण्यात मदत होईल. NSW आरोग्य मंत्री अर्भकांच्या पालकांना सूचना, माहिती आणि फोटो पुरवण्यात मदत होईल. NSW आरोग्य मंत्री

0: अपेक्षित आहे. सिडनी स्वॉन्स कॅप्टन कॅलन मिल्स सध्या अतिशय तणावाच्या परिस्थितीतून जातोय. मागील सोमवारी मेलबर्नमधील हॉटेलमध्ये सिडनी स्वॉन्स संघाच्या खेळाडूंकडून गैरवर्तन झाल्याची तक्रार काही महिलांनी केली. त्या घटनेनंतर सिडनी स्वॉन्स संघाचे प्रशिक्षक डीन कॉक्स यांनी गुरुवारी वार्ताहर परिषदेत घडलेल्या घटनेविषयी खेद व्यक्त केला आणि सर्व खेळाडूंच्या वतीनं समाजातील महिला वर्गाची माफी मागितली. सोमवारी घडलेल्या गैरप्रकारात किती खेळाडू सामील होते आणि त्यांची काय भूमिका होती या सर्व मुद्द्यांची सखोल चौकशी करण्यासाठी मेलबर्न पोलीस सध्या सिडनी दौऱ्यावर असून सर्व प्रकाराची कसून चौकशी करत आहे. मागील बुधवारी म्हणजे 12 ऑगस्ट रोजी 18 वर्षीय लिली हुपर ही युवती NSW साऊथ बुशलँड ह्या भागात बेपत्ता झाल्यानंतर सर्च आणि रेस्क्यू टीमनं प्रयत्नांची पराकाष्ठा करीत गुरुवारी 20 ऑगस्ट रोजी तिचा शोध संपवला. लिली हुपर ही युवती जिवंत मिळाल्याची चुकीची माहिती सुरुवातीला तिच्या कुटुंबाला देण्यात आली, परंतु नंतर लगेचच त्या चुकीची दुरुस्ती करून तिचा मृतदेह सापडल्याची माहिती कुटुंबाला जेव्हा मिळाली तेव्हा त्यांच्यावर खरं तर वीजच कोसळली. संशयास्पद परिस्थितीत मृतदेह सापडल्यानं आता पोस्टमॉर्टम म्हणजे शवविच्छेदन केल्यावरच तिच्या मृत्यूविषयीचं सत्य कदाचित लोकांसमोर येईल. NSW प्रीमियर ख्रिस मिन्स यांनी हुपर कुटुंबाला मिळालेल्या चुकीच्या माहितीचा खेद व्यक्त केला आणि हुपर कुटुंबाचं सांत्वन केलं. विमान प्रवास हा सर्वात सुरक्षित प्रवास मानला गेलाय, म्हणजे मोटर कार असो, मेट्रो प्रवास असो, ट्रेन असो किंवा शिप, या सर्व प्रवास साधनांपेक्षा विमान प्रवास सर्वात वेगवान, त्या मानानं महाग पण सुरक्षित मानला गेलाय. मागील 3 आठवड्यात मात्र सिडनी एअरपोर्ट प्रवास सुरक्षेच्या बाबतीत झालेल्या वेगवेगळ्या 4 मानवी चुकांमुळे चर्चेत राहिलाय. एअर ट्रॅफिक कंट्रोल हे क्षेत्र अतिशय जोखमीचं आणि आव्हानात्मक क्षेत्र आहे. इथं काम करणाऱ्यांनी कामावर नेहमीच सतर्क राहणं अपेक्षित आहे. एका सेकंदाची चूक अनेक लोकांचे प्राण कंठाशी आणू शकते. सतत ठरलेल्या वेळेपेक्षा जादा काम म्हणजे ओव्हरटाईम करावा लागल्यामुळे कर्मचारी त्रस्त झालेत. तर त्याचवेळी कर्मचारी तुटवडा भरून काढण्यासाठी ताबडतोब कुशल प्रशिक्षित आणि अनुभवी कर्मचारी नेमणं हे एक आव्हान ठरतंय. एअर सर्व्हिसेस ऑस्ट्रेलिया ह्या सरकारी संस्थेकडे विमान प्रवास व्यवस्थापनाची जबाबदारी आहे, पण एका पाठोपाठ एक होणाऱ्या मानवी चुकांमुळे द ऑस्ट्रेलियन ट्रान्सपोर्ट सेफ्टी ब्युरो सुद्धा थोडा चिंतित आहे. लवकरच ह्या त्रुटींवर मार्ग शोधला जाईल असं ATSB व एअर सर्व्हिसेस ऑस्ट्रेलिया या संस्थांच्या प्रतिनिधींनी नुकतंच एका पत्रकार परिषदेत नमूद केलं. आळडी असो अथवा दुसरं एखादं किराणा माल म्हणजे ग्रोसरी शॉप किंवा कॅफे असो, 1 ऑक्टोबर पासून क्रेडिट आणि डेबिट कार्ड सरचार्ज ग्राहकांकडून घेता येणार नाही. आपण कधी पाहिलं असेल तर $10 किंवा तत्सम खरेदी केलेली वस्तू कार्डवरून विकत घेतली तर पूर्वी साधारण 10 ते 15 सेंट क्रेडिट कार्ड अथवा डेबिट कार्ड सरचार्ज विक्रेते दावत, नंतर नंतर तर तो वाढत जाऊन 30 ते 50 सेंट पर्यंत वाढला. पण आता 1 ऑक्टोबर पासून दुकानदारांना स्वतःच्या नफ्यातून तो बँक आणि पुढे कार्ड कंपन्यांना द्यावा लागणार आहे. त्यामुळे ह्या सरचार्जच्या कचाट्यातून ग्राहकांना मुक्ती मिळणार आहे. ऐकायला 30 ते 50 सेंट हे आकडे जरी कमी वाटले ना, तरी महिन्याच्या खर्चात कुटुंबाचे कमीत कमी $50 ते $100 आता वाचणार आहेत. आता पुढे ऐकूया हवामान वृत्त. सिडनी मधील विविध भागात पुढील आठवड्यात म्हणजे मंगळवार ते गुरुवार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. शुक्रवार ते रविवार मात्र आकाश निरभ्र असेल आणि दिवस प्रकाशमान राहण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात किमान तापमान 11 अंश आणि कमाल तापमान 23 अंश डिग्री सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. मंडळी, ह्याच बरोबर सिडनी डायरी मी इथेच संपवतो. पुन्हा भेटू पुढच्या रविवारी. नमस्कार.
1: धन्यवाद वैभव. या पुढचा कार्यक्रम सादर करत आहे आकाशवाणी सिडनीची यावर्षीची कार्यकारी समिती. गेल्या वर्षीचे अध्यक्ष श्री विनीत भट हे या कार्यकारी समितीच्या सदस्यांबरोबर संवाद साधतील. सुरुवात करूया चिन्मयची फरमाईश असलेल्या आणखी एका गाण्याने.

0: नमस्कार श्रोते हो, मी विनीत भट आजच्या दुसऱ्या कार्यक्रमात आपले स्वागत करतो. सुरुचीने सांगितल्याप्रमाणे आज आपण आकाशवाणी सिडनीची या वर्षाच्या कमिटीची मुलाखत घेणार आहोत. मला असं वाटतं की आकाशवाणी सिडनी ही केवळ रेडिओ कार्यक्रम करणारी संस्था नसून आपल्या मराठी समाजाला एकत्र जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. 30 वर्षांपूर्वी डॉक्टर पुरुषोत्तम सावरीकर आणि अनेक वरिष्ठ मंडळींनी एकत्र येऊन या संस्थेची स्थापना केली आणि हे काम पुढे नेण्यासाठी दरवर्षी एक नवीन टीम नवीन कल्पना आणि उत्साहासोबत आपल्यासमोर येते. तर आज आपण या वर्षीच्या नवीन एक्झिक्युटिव्ह कमिटीची ओळख करून घेऊया आणि जाणून घेऊ त्यांचे व्हिजन आणि विचार. पण आपल्या श्रोत्यांना सांगू इच्छितो की जरी आपण या कमिटीशी बोलत असलो तरी हा कार्यक्रम तेवढाच तुमचासुद्धा आहे. त्यामुळे तुमचे काही प्रश्न असल्यास किंवा काही सूचना असल्यास त्या आम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून नक्की कळवा. मी शक्यतो त्यांना कार्यक्रमात सामील करण्याचा प्रयत्न करणार. चला तर कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजच्या कमिटीमध्ये अनेक नवीन चेहरे आहेत, तर सर्वप्रथम आपण त्यांची ओळख करून घेऊया. सुरुची, सुरुवात तुझ्यापासून करतो अध्यक्ष म्हणून.
1: नमस्कार, माझं नाव सुरुची. येत्या वर्षात मी आकाशवाणी सिडनीचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहे. 2017 सिडनीमध्ये स्थायिक होण्यासाठी आले आणि काही महिन्यातच आकाशवाणीमध्ये सुरुवातीला पॅनल ऑपरेशन, नंतर कार्यक्रम सादर करणे, मुलाखती घेणे अशा वेगवेगळ्या प्रकारे आकाशवाणीच्या टीममध्ये सहभागी झाले. 2019 मी आकाशवाणीच्या कार्यकारी समितीत सभासद म्हणून सहभागी झाले आणि आकाशवाणीच्या परंपरेनुसार पुढे खजिनदार, मग सचिव आणि त्यानंतर अध्यक्ष अशा जबाबदाऱ्या घेत गेले. मला सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की मी अध्यक्ष असताना म्हणजे 2022 आकाशवाणी सिडनीचं रौप्य महोत्सवी वर्ष होतं. त्यानिमित्ताने रेडिओवर विविध मालिका, कार्यक्रम वगैरे तर सादर झालेच, पण रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करण्यासाठी एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात सिडनीमधील तसेच भारतातील कलाकारांनी सहभाग घेतला. सिडनीमधील अनेक मान्यवर आणि आपल्या श्रोत्यांपैकी अनेक जण सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. आकाशवाणी सिडनी ही स्वतंत्र संस्था झाल्यावर गेल्या वर्षी मी कार्यकारिणीचा भाग होते आणि ह्यावर्षी पुन्हा एकदा अध्यक्ष म्हणून काम बघणार आहे. आणि आता आय एम लुकिंग फॉरवर्ड टू द नेक्स्ट इयर.
0: धन्यवाद सुरुची. आता आपण अतुलकडनं पण ऐकूया. अतुल यावर्षी सेक्रेटरीच्या भूमिकेत काम करत आहेत.
2: मी अतुल वागळे यावर्षी आकाशवाणी सिडनीचा सचिव म्हणून काम पाहणार आहे. रेडिओशी संबंध येणं म्हणजे एक गंमतच आहे. म्हणजे होतं काय की साधारणतः मुलं आई वडिलांच्या पावलावर पाऊल टाकतात. मी मात्र आकाशवाणी सिडनीशी माझा मुलगा सोहम त्याच्यामुळे जोडला गेलो. तसा माझा आकाशवाणी सिडनीशी संबंध 2016-17 आला. माझ्या आईची मुलाखत घेतली बहुधा अतुल जमदाडेने. त्यानंतर मी श्रोता झालो. 18-19 कधीतरी वेद करिअरचा या सिरीजची सुरुवात म्हणून सोहमने माझी मुलाखत घेतली. तेव्हापासून मी ऍक्टिव्ह पार्टिसिपंट झालो. नंतर सोहम पॅनल ऑपरेटर म्हणून ट्रेनिंग घ्यायला यायचा. तेव्हा होता तो लर्नर ड्रायव्हर, त्यामुळे स्टुडिओमध्ये त्याच्याबरोबर मी मंगळवारी रात्री यायचो आणि त्याच्याबरोबर कार्यक्रमाला देखील पुढे येत राहील. बघून बघून मीही पॅनल ऑपरेशन शिकलो आणि एक दिवस सोहमला जमत नव्हतं म्हणून मी पॅनल केलं. हे बहुधा कोविडच्या आधी. तेव्हापासून मी कार्यक्रम करतो आहे, पॅनल ऑपरेशन करतोय आणि आकाशवाणीच्या इतर कार्यक्रमात स्वयंसेवक म्हणून देखील सहभागी होतोय. आकाशवाणी सिडनी स्वायत्त संस्था झाल्याच्या वर्षी मी पहिल्यांदा समितीमध्ये सहभागी झालो.
0: धन्यवाद अतुल, खूपच छान. म्हणजे मुलांकडनं शिकणं तू त्याचं उदाहरण दाखवलंच. चित्र, आता ट्रेजरर म्हणून तुझ्याकडे वळूया.
3: धन्यवाद विनीत दादा. नमस्कार श्रोते हो, मी चित्रा शेंडे. मी सिडनीत 2012 आले आणि त्याच वर्षी माझं आकाशवाणीशी सिडनीबरोबर एक इंट्रोडक्शन झालं. तेव्हा मी 2 कार्यक्रमसुद्धा केले. त्यानंतर मुलं आणि इतर जॉब वगैरे शोधण्यामध्ये माझा जवळजवळ 10 ब्रेक पडला. पण आता सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळे मी ह्या वर्षी खजिनदार अर्थात ट्रेजरर म्हणून आहे. धन्यवाद.
0: आणि यासोबत तू सिडनी डायरी सुद्धा सादर करते.
3: सिडनी डायरी पण करतेय. गेले 2 वर्ष झाले मी सिडनी डायरी सुद्धा करतेय.
0: वा वा छान. अपर्णा आता तुझ्याकडे वळूया.
4: तर मी 2011 साली ऑस्ट्रेलियात आले. भारत आणि ऑस्ट्रेलियातील वातावरणात अर्थातच जमीन आसमानाचा फरक होता. तंत्रज्ञानामुळे घरच्यांशी संपर्कात राहणं सहज शक्य होतं, पण नवीन देश, नवीन लग्न, मर्यादित मित्रपरिवार आणि लगेच नोकरी सुरू करता न येणं यामुळे स्वतःला व्यस्त ठेवणं हे एक आव्हानच होतं. ऑक्युपेशनल थेरपी असल्यामुळे माझ्या क्षेत्रात काम करण्यासाठी नॅशनल रजिस्ट्रेशन मिळवणं आवश्यक होतं आणि ती संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ लागणार होता. ह्याच काळात मराठी मंडळाने आयोजित केलेला बालगंधर्व चित्रपट पाहण्याचा योग मला आला. ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच इतकं मराठमोळं वातावरण अनुभवताना अगदी ॲट होम वाटलं. चित्रपटानंतर एका मैत्रिणीमार्फत माझी ओळख आकाशवाणीवर कार्यक्रमाची झाली. वक्तृत्वाची आवड मला शाळा कॉलेजपासूनच होती. माझ्या जवळचा विषय म्हणून तणावाचे व्यवस्थापन हा विषय मी रेडिओसाठी निवडला आणि लिखाणाला सुरुवात केली. तो माझ्यासाठी केवळ एक रेडिओ कार्यक्रम नव्हता, तर ऑस्ट्रेलियातील नव्या आयुष्यात आत्मविश्वासाने पुढे टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल होतं. त्यामुळे आकाशवाणीला माझ्या आयुष्यात विशेष स्थान आहे. या माध्यमाने मला आत्मविश्वास, स्वतःचे विचार मांडण्याचं व्यासपीठ आणि काहीतरी अर्थपूर्ण करण्याचं समाधान दिलं. पुढे हे नातं अधिक घट्ट होत गेलं आणि आज दर महिन्याला सिडनी डायरी हा कार्यक्रम पण मी सादर करते. माझ्यासाठी आकाशवाणी हे केवळ मनोरंजनाचं माध्यम नाही, तर परदेशात राहणाऱ्या मराठी माणसांना एकमेकांशी जोडणारं प्रभावी व्यासपीठ आहे. म्हणूनच माझ्या दृष्टीने आकाशवाणी सिडनी ही सिडनीतील मराठी माणसांनी मराठी माणसांसाठी निर्माण केलेली एक सुंदर संधी आणि अनमोल देणगी आहे.
0: खूप छान अपर्णा, म्हणजे अगदी आमच्या श्रोत्यांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या मनातलं बोलली तू, अगदी बरोबर. मिनल, आता तुझ्याशी गप्पा करूया.
5: हो, नक्की. नमस्कार श्रोते हो, माझं नाव मिनल पंडित आणि आकाशवाणी सिडनीशी माझा संबंध 2017 साली आला. आणि त्याची गोष्ट अशी आहे की एका कार्यक्रमात मी गेले होते, महिलांचा कार्यक्रम होता आणि त्याच्यामध्ये आईस ब्रेकर सेशन चालू होता. तर माझ्या बाजूला बसले होते पद्मजा साहनी सरकार. तर आमची एकमेकींशी ओळख करताना आम्हाला कळलं की आम्ही दोघी एकाच कॉलेजमधून आहोत, मुंबईच्या सेंट झेवियर्स, आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या. तर तेव्हा पद्मजाने मला सांगितलं की तुला आकाशवाणी सिडनीबद्दल माहिती आहे का. तर तेव्हा मला माहिती नव्हतं, तर तिने मला आकाशवाणी सिडनीबद्दल सगळं इंट्रोडक्शन दिलं आणि ती म्हणाली की तुला जर काही कार्यक्रम करायचा असेल तर तू नक्की कर, म्हणजे हे खूप छान माध्यम आहे आपला विचार शेअर करण्यासाठी. तर त्यावेळेला मी एक स्लो मूव्हमेंट ह्या विषयावरती वाचत होते. स्लो मूव्हमेंट म्हणजे फास्ट फूड, फास्ट फॅशन ह्या सगळ्याला उतारा म्हणून स्लो मूव्हमेंट. आणि तो विषय मला खूप तेव्हा छान आवडला होता. तर तो पहिला कार्यक्रम मी तेव्हा केला, म्हणजे पद्मजाशी बोलल्यानंतर. आणि त्याच्यानंतर मी आय थिंक 3-4 कार्यक्रम सादर केले. आणि पूर्वी जेव्हा मंगळवार आणि रविवार असा कार्यक्रम व्हायचे तेव्हा मंगळवारी एक वृत्तविशेष म्हणून कार्यक्रम चालायचा. तर वृत्तविशेषमध्ये मी काही वर्ष सादर केलं आणि आता गेले काही वर्ष सिडनी डायरी मी करते. आणि मला वाटतं की आकाशवाणी हे इतकं छान माध्यम आहे आपल्या लोकांशी कनेक्ट व्हायचं, आपले विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायचं आणि एक सगळ्यांची नवीन ओळखी होण्याचं. तर मी मला खूप आनंद आहे की ह्या आकाशवाणीच्या उपक्रमाशी मी जोडले गेलेले आहे आणि ह्या कार्यकारी समितीचा भाग होण्याची मला संधी मिळालेली आहे सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळे, खास कर सुरुचीच्या प्रोत्साहनामुळे. आणि काहीतरी भरीव कामगिरी करण्याची नक्कीच इच्छा आहे.
0: खूप सुंदर, खूप छान मिळेल. आता आपण पंकज शिंदेबद्दल त्याचे पण विचार ऐकूयात.
6: नमस्कार श्रोते हो, मी पंकज शिंदे 2018 सिडनीमध्ये स्थायिक आहे आणि इथल्या मराठी समुदायाशी जोडलेलं राहणं मला नेहमीच आवडतं. आकाशवाणी सिडनीशी माझा संबंध सर्वप्रथम एक श्रोता म्हणूनच सुरू झाला. कार्यक्रम ऐकताना नेहमी वाटायचं की मीही काहीतरी योगदान द्यावं. नंतर वर्ष 2022 मला कळालं की माझा मित्र अमित फलटणकर आधीपासून आकाशवाणी सिडनीचा सदस्य आहे. त्याच्यामुळेच मला विनीत भट आणि आकाशवाणी सिडनी परिवाराची जवळून ओळख झाली. अमित आणि विनीत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अर्थातच त्यावेळी सुद्धा अध्यक्ष असलेल्या सुरुची व संपूर्ण टीमच्या पाठिंब्याने मी पॅनल ऑपरेशन आणि कार्यक्रम संयोजन शिकायला सुरुवात केली. गेल्या काही वर्षात मला कार्यक्रम सादरीकरण आणि मुलाखती घेण्याच्याही संधी मिळाल्यात. या प्रवासात मी खूप काही शिकलो. विविध विषय ऐकायला मिळालेत, कधी सामाजिक, कधी सांस्कृतिक, कधी मनोरंजक, कधी माहितीपूर्ण. मला अनेक छान लोकांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांच्या अनुभवामधून, त्यांच्या कामातून, त्यांच्या दृष्टिकोनातून खूप शिकायला मिळालं. त्याचबरोबर पॅनल ऑपरेशन, कार्यक्रम संयोजन, सादरीकरण, मुलाखती या सगळ्यामुळे तांत्रिक कौशल्य, संवाद कौशल्य आणि टीमवर्क हे सर्व विकसित होत असताना दिसत आहे. आता अशा प्रकारे आधी फक्त व्हॉलंटियर होतो आणि आज या नवीन समितीचा सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.
0: धन्यवाद पंकज. आज आपल्यासोबत सोहम स्टुडिओमध्ये नाही आहे, पण सोहम वागळे, अतुल वागळे यांचा मुलगा. सोहम या टीममधला सगळ्यात यंग पार्टिसिपेंट आहे, मेंबर आहे. तर आपण त्याचे विचार जाणून घेऊया पुढच्या भागात. आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये श्री शरद कानितकर पण आहे. त्यांना सगळेच ओळखतात, पण तरी पण मी काका तुम्हाला विनंती करणार की तुमच्याबद्दल काही सांगावं.
7: धन्यवाद. प्रथमतः सर्व नवीन टीम आता आहे इथं, त्यांचं स्वागत आहे. आणि गेले 30 वर्ष आपण आता म्हणजे 29 पूर्ण झालेली आहेत. 1997 हा रेडिओ सुरू झाला आणि त्यानंतर आजपर्यंत आपण दर रविवार आणि दर मंगळवार असे कार्यक्रम करत होतो. नंतरचा हा थोडासा पॅटर्न बदलून आता आपण रविवारीच 2 तास कार्यक्रम करतो आहे. पण दर आठवड्याला कार्यक्रमाचं नियोजन करणं आणि तो कार्यक्रम सादर होणं ही किती मोठी जबाबदारी आहे ही आपण लक्षात घेतोत. पण याच्याकरता जे झटणारे जी लोकं आहेत, त्याच्या मागे जी उभे राहणारे लोक आहेत, त्यांचं कौतुक मला विशेषतः वाटतं. आणि माझा योग असा की व मला 97-98 जेव्हा डॉक्टर सावरीकर भेटले आणि सावरीकरांबरोबर बोलताना आकाशवाणीकरता काही करता येईल का अशा दृष्टीने ते सुरू झालं आणि तो प्रवास अजूनही माझा चालू आहे. आज ही यंग जनरेशन ह्याच्यामध्ये आहे, खूप चांगल्या पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांच्याकडून, त्यांचं कौतुक तर आहेच आहे. आणि अजूनही आपल्याला काय करता येईल हाही विचार या मुलांमध्ये आहे, तर तोही आपण जाणून घेणार आहोत. आणि याबरोबरच पुढच्या भागामध्ये आपण अन्य काही आपले कार्यक्रम काय आहेत याचाही माहिती आपण घेऊया.
0: धन्यवाद काका. तुम्ही म्हटल्याप्रमाणे म्हणजे तुम्ही आमच्यासाठी भीष्मी पितामाच म्हणायला काही हरकत नाही, कारण कमिटी बदलतात, लोक सगळे म्हणजे वेगवेगळ्या रोल्समध्ये जातात किंवा ॲक्टिव्ह पॅसिव्ह भूमिकेत बदलतात, पण तुम्ही कायम आकाशवाणी सिडनीच्या पाठीशी आहे, त्यामुळे तुमचे खरंच खूप खूप कौतुक. मी तुमच्या सगळ्यांच्या इंट्रोडक्शनमुळे मला असं जाणवलं की प्रवास सगळ्यांचा सारखा, म्हणजे मी जवळपास 2015 आकाशवाणी सिडनीसोबत काम करत आहेत. नितीन कुंडप यांनी मला सर्वात पहिले त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी मला आकाशवाणीमध्ये यायला सांगितलं की पॅनल ऑपरेशन कर. मग त्याच्यानंतर पद्माजा, अतुल, प्रीती यांच्यासोबत मग मी टीममध्ये काम केलं, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम केलं. तर माझा एकूण अनुभव असा की मी खूप शाय होतो सुरुवातीला, संकोच खूप राहायचं मनात, पण हळूहळू टेक्निकल मदत सुरुवात केली, त्याच्यापासून मग कार्यक्रम सादर करणे सुरू केले आणि मग त्यात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटीमध्ये काम करायला सुरुवात केली, बरेच काम केले त्याच्यात. तर एकूणच आकाशवाणी सिडनीने माझ्यामध्ये पर्सनॅलिटीमध्ये खूप बदल आणला आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि मी जे बऱ्याच लोकांमध्ये जे आकाशवाणी सिडनीसोबत काम करतात त्यांच्यामध्येही बघितलं. आणि त्याचबरोबर नवनवीन लोकांना भेटणं, त्यांची ऊर्जा, त्यांचं नॉलेज जे आपण बघतो त्यातून आपल्यामध्येही एक नवीन एनर्जी तयार होते असं मला कायम वाटतं. तर आता आपण श्रोते हो एक ब्रेक घेऊया आणि त्याच्यानंतर आपण कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाकडे जाऊया.

0: कार्यक्रमात पुन्हा स्वागत श्रोते. आज आपण आकाशवाणी सिडनीच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीसोबत गप्पा करत आहोत. त्यांची आपण परिचय ऐकलंच. त्या परिचयातून मला आता उत्सुकता लागली आहे की तुमचे विचार आणि विजन या वर्षासाठी काय आहे, मला ते सगळं जाणून घ्यायचं आणि आमच्या श्रोत्यांनाही जाणून घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम मी सुरुची तुझ्यापासून सुरुवात करतो. तुझा आकाशवाणी सिडनीसोबतचा प्रवास बराच मोठा. तू सांगितल्याप्रमाणे तू पूर्वी अध्यक्ष म्हणून पण काम केलं आहे. तरीही यावर्षी आता ही नवीन जबाबदारी स्वीकारताना तुला वैयक्तिक आणि संस्थेच्या दृष्टीने, दोघही दृष्टीने प्रामुख्याने काय आव्हान दिसतात?
1: सर्वप्रथम गेल्या वर्षीच्या कमिटीचे आणि अध्यक्ष म्हणून तुझे विनीत खूप अभिनंदन, कारण तुम्ही वर्षभर खूप छान काम केलं, विविध विषयांवर कार्यक्रम सादर केलेत. आकाशवाणी सिडनीला स्वतंत्र संस्था म्हणून काम करायला लागून 1.5-2 वर्ष झाली आहेत आणि गेल्या 29-30 वर्षाचा आकाशवाणीचा इतिहास असला तरी वेगळी संस्था म्हणून काम करताना अधिक जबाबदारी येते. ती गेल्या वर्षीच्या कमिटीने खूप छान पार पाडली आणि पुढे जाण्यासाठी एक नवीन वाट तयार केली, याबद्दल मी त्यांची आभारी आहे. येत्या वर्षात मुख्य म्हणजे हेच काम सुरळीतपणे पुढे चालू ठेवायचं आहे. दर रविवारी आपला विविध विषयांवरचे कार्यक्रम प्रसारित करायचे आहेत हे तर निश्चित आहेच, पण कार्यक्रमांची एक पाईपलाईन तयार करणे की आपल्याला पुढच्या महिन्यातले कार्यक्रम ह्या महिन्यामध्ये आधी ठरवता येतील का, साधारणपणे 1 महिना आधी पुढच्या महिन्याचं प्लॅनिंग करणे हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि तसंच कार्यक्रमाची विविधता आणखी वाढवणे, निरनिराळ्या विषयावरचे कार्यक्रम सादर करणे हेही महत्त्वाचं एक आव्हान आहे आपल्या पुढे.
0: अगदी बरोबर, म्हणजे डे टू डे ऑपरेशन्स आपल्याला चालू ठेवणे हे सगळ्यात गरजेचं आहे. थोडक्या शब्दात तुला तुझं या वर्षीचं विजन सांगता येईल का सुरुची आपल्या श्रोत्यांना?
1: हो, विजन म्हणजे काय आहे ना, आकाशवाणी सिडनी हा कम्युनिटी रेडिओ आहे, त्यामुळे प्रथमतः सिडनीमधल्या मग इतर ऑस्ट्रेलियामधल्या लोकांना सामावून घेणं हा रेडिओचा प्रमुख उद्देश आहे असं मला वाटतं. सिडनीमध्ये गेली अनेक वर्ष स्थायिक असलेली मंडळी आहेत ज्यांना आकाशवाणीच्या कार्याविषयी माहिती आहे, त्यापैकी अनेक जण या कार्यक्रमांमध्ये सहभागीसुद्धा होतात. पण त्याचबरोबर सिडनीमध्ये अनेक नवीन मराठी कुटुंब आली आहेत गेल्या काही वर्षात आणि दरवर्षी त्याच्यामध्ये भरच पडते आहे. त्यापैकी काही जणांना तरी रेडिओच्या कार्यक्रमात सहभागी करून घेणं महत्त्वाचं आहे. प्रत्येकाने रेडिओ प्रोग्रामच सादर करावेत असं नाही, तर रेडिओला वेगवेगळ्या प्रकारे मदत करता येईल. जसं की कोणाला कार्यक्रम सादर करायचा असेल तर ते करावं, कोणाला पॅनल ऑपरेशन करायचं असेल ते शिकून घ्यायचं असेल, कार्यक्रमाची जुळणी कशी करतात हे शिकायचं असेल तर त्याने आपल्या टीमकडून पॅनल ऑपरेशन शिकून घेऊन पॅनल ऑपरेटर म्हणून मदत करावी, किंवा आर्थिक मदत करणं शक्य असेल तर ते करावं. आपला खजिनदार चित्रा शेंडे आर्थिक मदतीबद्दल सांगतीलच, किंवा शरद काकाही सांगतीलच. तसंच आपलं मोबाईल ॲप जे आहे त्याचा मेंटेनन्स किंवा अपग्रेड करण्यासाठी जर का आपल्याला कोणी मदत करू शकत असेल तर त्यांनी आपल्याला जरूर संपर्क करावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रोते म्हणून रेडिओचे कार्यक्रम ऐकावेत. थोडक्यात, मराठी समाजाला एकत्र आणण्याचा जो मूळ उद्देश आहे रेडिओचा, तो साध्य व्हावा असं मला वाटतं. आणि त्यासाठी आपल्या श्रोत्यांकडेही काही कल्पना असतील तर त्यांनी जरूर आमच्या कमिटीला संपर्क करावा आणि आम्ही नक्कीच त्या विचारात घेऊ असं मी सांगते.
0: खूप छान सुरुची, खूप छान विजन आहे आणि लोकांचा सहभाग, सर्वांचा सहभाग यातून मला दिसून आलं तुझ्या विजनमधून. आता आपण वळूया अतुलकडे. अतुल सेक्रेटरी म्हणून यावर्षी काम करत आहेत. आता आपण अध्यक्षांकडनं ऐकलं त्यांचं विजन, अर्थातच त्याची अंमलबजावणी कोणाला तरी करावी लागणार. तर अतुल, तुझ्याकडनं जाणून घेऊया की यावर्षी रेडिओमध्ये तुला प्रत्यक्षात आणायची एक गोष्ट अशी कुठली वाटते?
2: प्रत्यक्षात आणायची एक गोष्ट सांगणं कठीण आहे, खरं तर एका गोष्टीवर थांबता येणार नाही म्हणून, पण तरीही एकच सांगायची झाली तर लोकसहभाग. जितके जास्त लोक या चळवळीशी जोडले जातील तेवढी आकाशवाणी दूरपर्यंत पोहोचेल आणि डॉक्टर सावरीकर किंवा शरद काकांसारख्या संस्थापक सदस्यांच्या मनातली आकाशवाणी सिडनी प्रत्यक्षात येईल. याशिवाय अनेक गोष्टी आहेत, उदाहरणार्थ तरुण पिढीला जोडणे हा देखील प्रयत्न राहील. सोहम म्हणाला त्यानुसार हा एक प्रायमरी ड्राईव्ह राहील. व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून आपण सुरुवात चांगली केली, प्रतिक्रिया सूचनांसारखा सहभाग वाढतो आहे. आता इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण श्रोत्यांपर्यंत पोहोचणे हा प्लॅन आहे, कारण आकाशवाणीचं भविष्य हे तरुणांमध्ये आहे. तसंच इथून पुढे सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न राहते. उदाहरणार्थ पहिली पायरी सभासदत्व घेणे. याशिवाय कंटेंट व्हरायटी आणणं हे देखील मनात आहे. आजच एक नवीन कार्यक्रम सुरू करून आपण सुरुवात देखील केली. त्यापुढे आहे फंडिंग किंवा स्थैर्य. स्वायत्त संस्था म्हणून याविषयी आपण काय करू शकतो याविषयी चित्रा बोलेलच.
0: धन्यवाद अतुल. लोकसहभाग सोबतच आपल्याला नवीन पॅनल ऑपरेटर तयार करण्याची यावर्षी काही योजना आहे का, किंवा ज्यांना पॅनल ऑपरेशन शिकायचं आहे पण स्टुडिओमध्ये पहिल्यांदा यायला संकोच वाटत असणार त्याच्यासाठी काही करता येईल का?
2: नवीन पॅनल ऑपरेटर तयार करण्याची पहिली पायरी वाढता लोकसहभाग आणि त्यांचा सक्रिय सहभाग ही आहे असं मला वाटतं. अर्थातच हे सगळे नवीन असणार, त्यामुळे अशा नवीन लोकांसाठी ट्रेनिंग वर्कशॉप आयोजित केली जाते. आम्ही दर 3-4 महिन्यांनी नवीन स्वयंसेवकांसाठी पॅनल ऑपरेशन आणि शो होस्टिंगची वर्कशॉप घ्यायचा प्लॅन करत आहोत. भीती न वाटता स्टुडिओमध्ये येण्याचं वातावरण तयार करणं हा त्याचा प्रमुख उद्देश. तसंच आम्ही मेंटरशिपचा विचार करू शकतो, अनुभवी ऑपरेटरसोबत नवीन स्वयंसेवकांना जोडून देणे, जसा मी सोहम बरोबर शिकलो तसं. या व्यतिरिक्त सहभाग वाढवण्यासाठी लोकांना घरून योगदान देता येईल. सगळ्यांना काही स्टुडिओत येणं शक्य नसतं, त्यामुळे स्क्रिप्ट लेखन, मुलाखती घेणं, सोशल मीडिया हाताळणं, बॅकग्राऊंड टेक्निकल कामं हाताळणं, आपल्याला ॲपसाठी कुणीतरी हवाच आहे अशा तऱ्हेच्या कामांमधूनही लोकांना जोडून घेऊ शकतो. यातल्या काही कल्पना आपण आत्ता राबवतोच. सोहम ड्राईव्ह करण्याआधी रेडिओ ऑपरेट करायला शिकला आणि मी श्रोत्याच्या भूमिकेतून जोडला जाऊन आता सेक्रेटरी पदापर्यंत आलो. तसं कोणीही येऊ शकतं ना, आणि त्यासाठी मी मित्र परिवारापासून सुरुवात केली आहे. श्रोत्यांना देखील मी एक विनंती करेन की प्रत्येकाने अजून एक तरी श्रोता वाढवावा, आणि एकदा आकाशवाणीशी जोडला गेलेला मनुष्य मागे फिरत नाही हा माझा अनुभव आहे. कारण हे एक कुटुंब आहे, इथं प्रोफेशनल्स नाहीत, सगळे स्वयंसेवक आहेत, त्यामुळे मनापासून केलेलं काम ऐकू येतच. शेवटी एकच विनंती, ऐका जरूर पण फक्त ऐकू नका, बोला, लिहा, सादर करा, या आणि सहभागी व्हा. कारण आकाशवाणी सिडनी तुमची आमची सर्वांची आहे, हा मायक्रोफोन तुमच्यासाठीच आहे.
0: वा वा अतुल, खूपच छान विचार. आणि खरं आहे की आकाशवाणी सिडनी सोबत जोडण्यासाठी एक नाही अनेक मार्ग आहे, आणि त्यातून एक निवडला की तुम्ही परत जाऊ शकत नाही. तर आता आपण चित्राकडे वळूया. चित्रा, आकाशवाणी सिडनीचे कार्यक्रम चालवायला कार्यक्रम किंवा मनुष्यबळ जो लागतो तो तर आहेच महत्त्वाचा, पण तितकंच महत्त्वाचं कुठल्याही संस्थेसाठी त्याचं आर्थिक स्थैर्यही आहे. तर तू आपल्या श्रोत्यांना थोडक्यात आकाशवाणी चालवण्यासाठी कुठले खर्च लागतात आणि ते आपण कसे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह त्याची बाजू कशी आहे ते सांगू शकणार का?
3: नक्कीच विनीत दादा. जसं मी माझ्या इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं, मी सुरुवात केली ती एक कार्यक्रम करून आणि ते सुद्धा हेमचंद्र सूर्यवंशी ह्यांनी प्रोत्साहन दिलं म्हणून. त्यानंतर सगळ्यांशी ओळख झाली आणि आज तुमच्या सगळ्यांच्या म्हणजे विनीत दादा तुझ्या स्पेशल प्रोत्साहनामुळे मी ट्रेझरर म्हणून संवाद साधतीये. मागे 2 वर्षापूर्वी मी सिडनी डायरी करून संवाद साधत होते, तर मला हेच सांगावंसं वाटतं, आकाशवाणी सिडनी हा केवळ रेडिओ कार्यक्रम नसून आपल्या मराठी समुदायाला जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. हा रेडिओ नियमितपणे चालवण्यासाठी स्टुडिओ व तांत्रिक सुविधा, प्रसारणाशी संबंधित खर्च, उपकरणांची देखभाल, सॉफ्टवेअर, कार्यक्रम आणि इतर प्रशासकीय बाबींवर सातत्याने खर्च होत असतो. ट्रेझरर म्हणून मला एवढंच सांगावंसं वाटतं की रेडिओ आर्थिकदृष्टी सक्षम असेल तरच आपण अधिक चांगले कार्यक्रम, नवीन उपक्रम आणि आपल्या समुदायाचा आवाज सातत्याने श्रोतांपर्यंत पोचवू शकतो. आता आपण कशी सुरुवात करावी, तर ही सुरुवात छोटी किंवा मोठी देणगी देऊन होऊ शकते. नियमित आर्थिक योगदान करून, व्यवसाय किंवा कार्यक्रमाच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप देऊन, किंवा आपला वेळ आणि कौशल्य हे व्हॉलेंटियर करून सुद्धा होऊ शकते. प्रत्येक योगदान हे महत्त्वाचं आहे, ते आर्थिक असो, वेळेचं असो किंवा सहभागाचं. तर त्यासाठी आपण सुरुवात कुठून करायची? सर्वात आधी मी सगळ्यांना विनंती करीन, आपल्या सगळ्या श्रोत्यांना, की आपण आकाशवाणी सिडनीचे मेंबर्स व्हा. मेंबरशिप ही पूर्णपणे विनामूल्य आहे. नंतर आपण आश्रयदाते अर्थात स्पॉन्सरर म्हणून सुद्धा आकाशवाणी सिडनीशी जोडू शकता. $50 किंवा त्याच्या पटीत योगदान देऊ शकता. प्रत्येक $50 योगदानासाठी आपण एक विनामूल्य शुभेच्छा संदेश, जसं की वाढदिवसाचा संदेश, लग्नाचा वाढदिवस, काही सणांच्या शुभेच्छा ह्या आपण रेडिओवर प्रसारित करू शकतो. आज जसं की चिन्मयीबद्दल, चिन्मयीच्या 21व्या वाढदिवसाबद्दल बिल्डीकर कुटुंबियांनी केले. तसेच शक्य असल्यास आम्ही श्रोत्यांच्या आवडीची एखाद दोन गाणी किंवा त्या किंवा पुढील भागात प्रसारित करण्याचा प्रयत्न करू. हे त्या दिवशीच्या कार्यक्रमाचे नियोजन आणि इतर आश्रयदातांच्या संख्येनुसार ठरवले जातील. म्हणून एकच विनंती आणि आग्रह, आकाशवाणी सिडनी ऐकत रहा, सहभागी व्हा आणि शक्य असल्यास त्या प्रकारे आपला हातभार लावा. हा रेडिओ आपल्या सर्वांचा आहे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच तो पुढे वाढत राहील.
0: खूप छान चित्रा, खूप छान. म्हणजे अगदी छोट्याशा मदतीने सुद्धा आपण आकाशवाणी सिडनीला योगदान करू शकतात. आर्थिक नव्हे तर तांत्रिक बाजू किंवा कार्यक्रम सादर करणं वेगवेगळ्या स्वरूपात आपण सगळे आकाशवाणी सिडनीला मदत करू शकतो.
3: हो, ते म्हणतातच ना, थेंबे थेंबे तळे साचे.
0: अगदी बरोबर. धन्यवाद चित्रा. तर अपर्णा, आता तुझ्याकडे वळूया. तुला आतापर्यंत असं काही वाटलं की काही आकाशवाणी सिडनीमध्ये कुठली गोष्ट खूप चांगली चालू आहे किंवा तिला अजून चांगलं करू शकतो आपण, अशी तुझ्या काही कल्पना आहे का?
4: तर चित्राप्रमाणे मलासुद्धा हे म्हणावंसं वाटतं की मला यावेळेला एक्झिक्युटिव्ह मेंबर बनण्यासाठी विनीतनीच प्रोत्साहन केलं. असं थँक्यू विनीत आणि थँक्यू आकाशवाणी फॉर एव्हरीथिंग. आणि माझ्या मते मला असं वाटतं की सर्वप्रथम सध्याच्या कार्यक्रमात मला सगळ्यात छान वाटणारी गोष्ट अशी की नवीन आणि तरुण लोकांचा वाढता सहभाग. वेगवेगळ्या वयोगटातील लोक उत्साहाने पुढे येत आहे, नवीन विषय सुचवत आहेत आणि कार्यक्रमात नवीन ऊर्जा आणत आहे. त्याचबरोबर टीम वर्क पण खूप बघायला मिळतं. सगळे एकमेकांच्या कल्पना ऐकून सहकार्याने काम करत आहेत. तसेच आता नवीन वेगवेगळे आणि आजच्या काळाशी संबंधित विषय कार्यक्रमात येत आहेत, त्यामुळे कार्यक्रम अधिक रंजक आणि विविधपूर्ण बघायला मिळतो. वेद करिअरचा हा कार्यक्रम, जसं तू सुरुवातीला म्हटलं, सोहम एक कळी करत होता आणि त्याचप्रमाणे मला असं वाटतं की करिअर निवड की प्रवास हा विषय श्रोत्यांना नक्कीच ऐकायला आवडेल. कारण करिअर हा फक्त तरुणांसाठीच नाही तर पालकांसाठी आणि आयुष्यात नवी दिशा शोधणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाचा विषय आहे. आपण करिअर निवडतो की अनेकदा परिस्थिती आपल्यासाठी करिअरची दिशा करते ठरवते, हा प्रश्न मला नेहमी विचार करायला लावतो. करिअर निवडणं म्हणजे फक्त नोकरी निवडणं नाही तर आपल्या आयुष्याची एक दिशा ठरवणं आहे. आजच्या काळात पर्याय खूप आहेत, त्यामुळे फक्त पगार किंवा प्रतिष्ठा न पाहता आपल्या आवडी, क्षमता, व्यक्तिमत्व, जीवनशैली आणि त्या क्षेत्रातील वास्तव यांचा विचार करणं महत्त्वाचं आहे. माझ्या स्वतःच्या अनुभवातून मला एक गोष्ट जाणवली, करिअरचा प्रवास नेहमी सरळ रेषेत होत नाही. भारतात ऑक्युपेशनल थेरपीचं शिक्षण आणि काम केल्यानंतर ऑस्ट्रेलियात आल्यावर मला रजिस्ट्रेशन, नवीन सिस्टम आणि वेगळं प्रोफेशनल एन्व्हायरमेंट पुन्हा समजून घ्यावं लागलं. त्यामुळे डिग्री आणि नॉलेज बरोबरच बदलांशी जुळवून घेण्याची क्षमता, संयम, संवाद कौशल्य आणि नवीन गोष्टी शिकण्याची तयारी तितकीच महत्त्वाची आहे. याच ठिकाणी यश म्हणजे नेमकं काय हाही विचार महत्त्वाचा असतो. यशाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असू शकते. कोणासाठी ते चांगला पगार किंवा मोठं पद असेल तर कोणासाठी आपल्या कामातून मिळणारं समाधान, आर्थिक स्थैर्य, कुटुंबासाठी काढलेला वेळ किंवा मनशांती हे यश असू शकतं. त्यामुळे इतरांच्या यशाच्या मापदंडांपेक्षा आपल्यासाठी यशाचा अर्थ काय आहे हे स्वतःला विचारणं जास्त महत्त्वाचं आहे. आजच्या तरुणांनी स्वतःला फक्त मी मोठा होऊन काय बनणार हा प्रश्न न विचारता मला कोणत्या प्रकारचं काम आवडतं, माझ्या जमेच्या बाजू कोणत्या आहेत आणि मला कशातून समाधान मिळतं हेही विचारायला हवं. पालकांचं मार्गदर्शन महत्त्वाचं तर आहेच, पण मुलांची आवड आणि क्षमता ऐकून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण योग्य करिअर म्हणजे फक्त चांगली नोकरी नव्हे तर काम, मानसिक स्वास्थ्य आणि वैयक्तिक आयुष्य यामधला योग्य समतोल साधता येणं हेही आहे. आज AI टेक्नॉलॉजीमुळे अनेक करिअर्स झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे क्रिएटिव्हिटी, प्रॉब्लेम सॉल्विंग, टीमवर्क आणि कम्युनिकेशन यासारख्या स्किल्स भविष्यात अधिक महत्त्वाच्या ठरणार तर आहेच. आणि सर्वात महत्त्वाचं, करिअर बदलणं म्हणजे अपयश नाही हेही समजून घेणं. कधीकधी अनुभवातूनच आपल्याला आपली खरी दिशा सापडते. म्हणून माझ्या दृष्टीने करिअर ही एकदाच केलेली निवड नसून शिकत राहण्याची, बदल स्वीकारण्याची आणि स्वतःसाठी यशाचा अर्थ शोधत पुढे जाण्याची एक सतत वाटचाल आहे. तर यावर मला असं वाटतं कार्यक्रम जर होऊ शकला अशा पद्धतीने, जस्ट लाईक होलिस्टिक पॉईंट ऑफ व्ह्यूनी, तर तो बऱ्याच नवीन तरुणांसाठी वगैरे आणि त्यांच्या पालकांसाठी एक असं मार्गदर्शन ठरेल असं मला वाटतं.
0: खूपच छान विचार आहे अपर्णा. म्हणजे इट्स प्रॅक्टिकल टॉपिक ऑलवेज, कारण आपण करिअर, आपल्या करिअरमध्ये अनेक वेळा अनेक अनेक टर्न्स येतात. आणि
4: मला असं वाटतं नवीन काळाप्रमाणे आपल्याला करिअर वेगवेगळे करता यायला हवे ही एक अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे एकाच गोष्टीमध्ये स्किल नसून अजून पण विविध काही व्यवसाय आपल्याला करता येणं हे आजच्या काळाची गरज आहे मला वाटतं. कारण स्टेबिलिटी हा प्रकार खूप अस्थिर आहे.
0: आणि आपल्या समाजात बरेच लोक वेगवेगळ्या क्षेत्रात एक्सपर्ट आहेत आणि त्यातूनच एकमेका सहाय्य करू असं ते करू शकतो आपण. अगदी बरोबर, अगदी बरोबर. खूपच छान विचार तुमचे मिनल. आता तुझ्याकडे बोलूया. थोडंफार आता आपण प्रेझेंटर्सच्या दृष्टीने बोलू मिनल. तर मला माझा प्रश्न असा आहे तुला की आपला रेडिओ श्रोत्यांचा आहेच, पण तो प्रेझेंटर्स आणि कलाकारांचाही व्यासपीठ आहेच. त्याचबरोबर ज्यांच्याकडे काहीतरी टॅलेंट आहे पण ते अजूनपर्यंत रेडिओवर आले नाहीत किंवा त्यांना यायला संकोच आहे, हेझिटेशन आहे, अशा लोकांना पुढे येण्यासाठी कसं प्रोत्साहन करू शकणार?
5: मी इथे सुरुवात करते. अब्राहम लिंकन यांनी जे गव्हर्नमेंटबद्दल एक वाक्य म्हटलं होतं की गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल आणि फॉर द पीपल. तर मला वाटतं की आपल्या आकाशवाणी सिडनीबद्दल सुद्धा अगदी हेच म्हणता येईल की आकाशवाणी सिडनी ही आपल्या श्रोत्यांसाठी सगळ्यांची आहे. म्हणजे ती श्रोत्यांसाठी आहे, श्रोत्यांनी मिळून केलेली आहे. म्हणजे फक्त श्रोते नाही, श्रोते, सगळे कार्यक्रम सादर करणारे, आपली कमिटी आणि मराठी भाषावरती प्रेम करणारे, ह्या सगळ्यांनी मिळून आपण ही संस्था चालवतोय आणि आपल्या सगळ्यांसाठी आहे ती.
0: खूप छान.
5: आणि त्याच्यामुळे नवीन लोक आकाशवाणी सिडनीशी जोडले जाण्यासाठी हा विश्वास निर्माण करायला हवा की हे जे माध्यम आहे हे तुमच्या कलेसाठी, तुमच्या आवडत्या विषयावर बोलण्यासाठी, हे आपल्या सगळ्यांचा हक्काचं व्यासपीठ आहे. आणि त्यासाठी त्यांच्याशी सतत संवाद साधणे हे माझं उद्दिष्ट राहील. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही जेवढं त्याच्याबद्दल लोकांशी बोलाल तेवढं त्यांना ते जास्त कम्फर्टेबल वाटेल, हे माध्यम त्यांना माहिती मिळेल आणि ते त्याच्याशी जोडले जाण्याचा प्रयत्न करतील. आता आपल्यातील अनेकांमध्ये काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असते, समाजाला काहीतरी परत देण्याची इच्छा असते किंवा आपल्या आवडत्या विषयांवर बोलायची इच्छा असते, पण अनेकदा आपल्याला संकोच असतो किंवा आपल्याला योग्य माध्यम मिळत नाही आणि त्यामुळे आपण त्याचं पुढे काहीच करत नाही. पण आकाशवाणी सिडनी ही उत्तम संधी आहे आपल्या मनातले विचार, आपलं ज्ञान, आपली कला ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि इथे मला खूप आवर्जून सांगावंसं वाटतं की ह्या इथे तुम्हाला कुणीही जज करणार नाही, उलट प्रोत्साहन देतील आणि योग्य मार्गदर्शनही देतील. आणि न जाणो तुमच्यामध्ये काही कला असेल, तुमचं एखाद्या विषयामध्ये तुमची मास्टरी असेल, तर इथून पुढे तुम्हाला काहीतरी नवीन संधीची दारंही उघडतील. कारण का तुम्ही इतक्या नवीन लोकांच्या संपर्कात येतात आणि इतके नवीन लोक तुमचे विचार, तुमचं ज्ञान किंवा तुमच्याकडे जी माहिती आहे त्याच्याबद्दल ऐकतील, तर एक विचारांचं आदान प्रदानही त्याच्यामुळे चालू होईल आणि लोकांशी तुमचा संपर्क वाढेल. आणि मला असं वाटतं की आपण जेव्हा कोणाशीही नवीन ओळख करून घेतो तेव्हा आपण काय सांगतो की आपण ही नोकरी करतोय, व्यवसाय करतोय, तर त्यावेळेला मी त्यांच्यासाठी, मी म्हणजे जेव्हा कोणाला नवीन लोकांना भेटते तेव्हा मी हे आवर्जून सांगते की मी आकाशवाणी सिडनीशी जोडले गेलेले आहे, मी त्यांच्याबरोबर कार्यक्रम सादर करते. आता इथे काही म्हणजे मोठेपणा दाखवायचा हेतू नाही आहे किंवा तुम्ही बाकी सगळे जण करता त्या मनाने म्हणजे माझा अगदी खारीचाच वाटा आहे, पण मी सांगते का की त्या यांनी एक संवाद सुरू व्हावा की समोरचा माणूस विचारेल, कधी जर त्याला माहिती नसेल, अरे आकाशवाणी सिडनी हे काय आहे, म्हणजे त्या याने तुम्ही एक कॉन्व्हर्सेशन सुरू करता. मग मे बी जसं पद्मजानी मला पहिल्यांदा सांगितलं होतं की असं आहे आणि मग मला कार्यक्रम करायची इच्छा झाली, तसं ज्या वेळेला मी कोणाला ह्याबद्दल सांगेन तर त्या व्यक्तीला मे बी इच्छा होईल किंवा त्या आपल्याला जर माहिती असेल की त्या समोरच्या व्यक्तीला एखाद्या पर्टिक्युलर विषयामध्ये इंटरेस्ट आहे तर देन वी कॅन एनकरेज देम की वाय डोंट यू जॉईन. तर मला असं वाटतं की हे एक संवाद साधणं जे आहे ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं राहील. आणि आकाशवाणी सिडनी जे काम करते आहे इथे काय संधी उपलब्ध आहे त्याची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी आणि मार्केटिंग व्हावे ह्यासाठी ना आपण नक्की प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे आपल्याकडे आपण म्हणतो ना की बोलणाऱ्याचं जे आहे ते मातीही विकली जाते आणि न बोलणाऱ्याचं सोनंही विकलं जात नाही. तर आकाशवाणी सिडनी तर आपलं म्हणजे अगदी 100 नंबरी किंवा 24 कॅरेट सोनं आहे तर त्याच्याबद्दल हे बोललंच पाहिजे. आणि तर मला वाटतं की हे माझं एक उद्दिष्ट आहे. आणि इथे म्हणजे एक अजून सांगू इच्छिते की बोलण्याने किंवा काय म्हणतं ते सहवासाने जे होतं किंवा बोलण्याने की कंटेजियस असतं ते. तर आता माझा नवरा जो खूप इंट्रोवर्ट आहे किंवा मराठी बोलण्यामध्ये जो कम्फर्टेबल नाही आहे त्यांनी ॲक्च्युली माझ्याबरोबर एकदा येऊन स्टुडिओमध्ये कार्यक्रम सादर केला. आणि मला वाटतं विनीत तू पॅनल ऑपरेशन करत होतास तर विच वॉज क्वाईट सरप्राइझिंग की आमच्या पूर्ण कुटुंबाकरता पण ते खूप आश्चर्य त्यांना वाटलं की ह्यांनी येऊन मराठीमध्ये कार्यक्रम सादर केला. आणि आता थोडंसं त्यांनी मला पॅनल ऑपरेशनमध्ये पण इंटरेस्ट दाखवलेला आहे. तर म्हणजे अशा प्रकारे आपण नवीन लोकांना जोडू शकतो.
0: क्या बात आहे. म्हणजे तू त्या प्रश्नाचं म्हणजे त्याचं उत्तर तर दिलंच म्हणजे ते उद्दिष्ट दाखवलं पण ते प्रत्यक्षात करूनही दाखवलं. घरातून सुरुवात केली त्याची अगदी बिलकुल. खूपच छान. म्हणजे मला आवडलं तुम्ही सगळ्यांनीच विचार तुमचे स्पष्ट केले पण त्याबरोबर तुमच्याकडे इम्प्लिमेंटेशन स्टेप्स पण ऑलरेडी प्लॅन्ड आहे. अरे वा छान. अजून आपल्याकडे पंकज आणि सोहमचे विचार आपण ऐकूयात. पंकजला मला प्रश्न विचारायचं होतं की पंकज असं काही म्हणजे आपल्या श्रोत्यांना हे नक्की आवडेल असं काही कल्पना आहे का तुझ्या मनात?
6: मला वाटतं आपल्या श्रोत्यांना मराठी मेलबॉक्स हा छोटा सेगमेंट खूप आवडेल. आपल्या श्रोत्यांकडे किती सुंदर आठवणी कविता छोट्या गोष्टी शुभेच्छा असतात पण त्या रेडिओवर पाठवता येत नाही. या सेगमेंटमध्ये श्रोत्यांकडून आलेल्या काही निवडक संदेश शुभेच्छा आठवणी कविता छोट्या गोष्टी प्रश्न अनुभव किंवा चक्क सरप्राईज शाउटआउटसुद्धा प्रेमाने व आदराने रेडिओवर वाचले किंवा त्यांच्याच आवाजातील रेकॉर्डिंग प्ले करू शकू. त्यामुळे श्रोत्यांचा आवाज या माध्यमातून रेडिओवर ऐकता येईल आणि प्रत्येक कार्यक्रम फक्त सादर करणाऱ्यांचा नव्हे तर संपूर्ण मराठी श्रोत्यांचा देखील आहे हेही सिद्ध करता येईल. कधी कोणी एखाद्या खास प्रसंगी पाठवलेली आठवण तर कधी कोणी आपल्या मित्रांना किंवा कुटुंबाला दिलेली शुभेच्छा तर कधी चक्क कोणी शेअर केलेली एखादी छोटी कविता किंवा विचार हे सगळं ऐकताना श्रोत्यांचा सहभाग वाढवता येईल आणि प्रत्येक कार्यक्रमाचा अनुभव अधिक पर्सनल आणि जिव्हाळ्याचा बनवता येईल असं या सेगमेंटद्वारे रुजवता येईल असं मला वाटतं.
0: खूप सुंदर पंकज. म्हणजे सगळ्या श्रोत्यांना प्रत्येक कार्यक्रमात सहभागी करण्याची तुझी ही योजना मला वाटतं की खूपच उत्तम आहे. आय एम शुअर तुम्ही ॲज अ कमिटी त्याच्याबद्दल नक्कीच विचार करणार. तर आता आपण वळूयात आपल्या सगळ्यात यंगेस्ट मेंबरकडे सोहमकडे. तू जरी यंगेस्ट असला तरीही तो मागच्या बऱ्याच वर्षापासून आकाशवाणी सिडनीसोबत जोडलेला आहे. बरेच त्याने कार्यक्रम सादर केले पॅनल ऑपरेशन केलं. आपण अतुलकडनं ऐकलं आपण बऱ्याच मेंबर्सकडनं सोहमबद्दल ऐकलं तेवढेच त्याचे विचारही आकाशवाणी सिडनीसाठी आकाशवाणी सिडनीला पुढे नेण्यासाठी पण आहेत. मी आज तो इथे नाही आहे पण मी त्याला एक प्रश्न विचारला होता आणि त्याने त्याचा आवाज रेकॉर्ड करून पाठवला. त्याला प्रश्न असा की आकाशवाणी सिडनीने कम्युनिटीला एकत्र आणण्यासाठी काय करायला हवं आणि नवीन मराठी कुटुंबांना स्पेशली तरुणांना जोडण्यासाठी काय करता येईल. तर ऐकूयात सोहमचे विचार.
7: माझ्या मते आकाशवाणी सिडनीने कम्युनिटीला एकत्र आणण्यासाठी आतापर्यंत खूप छान काम केलं आहे. आपण एक असं चांगलं नेटवर्क तयार केलं आहे जे युजफुल अपडेट्स अपकमिंग इव्हेंट्स नाटकं इतर मराठी कार्यक्रमांची माहिती वगैरे वगैरे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहे. आता मला वाटतं आपण त्याच्यावरच पुढे जर का बिल्ड केलं जसं की नेटवर्किंग इव्हेंट्स किंवा इनफॉर्मल मीटअप्स जर का आपल्याला ऑर्गनाईज करता आले तर त्यातून लोकांना आकाशवाणीबद्दल अधिक माहिती जाणून घेता येईल किंवा नवीन लोकांची ओळख होईल आणि कदाचित आणखी लोकांना या कम्युनिटीमध्ये सहभागी होता येईल. माझा स्वतःचा रेडिओचा अनुभव असाच काहीसा. मी सुरुवातीला बाबासोबत 18 का 19 साली त्याचा इंटरव्ह्यू घ्यायला पहिल्यांदा स्टुडिओमध्ये आलेलो. तेव्हा सिरीज चालायची जेव्हा प्रोफेशनल्सचे एक्सपिरियन्सेस आणि त्यांची इंडस्ट्री कशी आहे हे जाणून घ्यायचे प्रोग्राम चालायचे. म्हणजे येत्या तरुण पिढीला HSC मध्ये बसणाऱ्या लोकांना मुलांना कळेल की कसं असतं, काय वेगवेगळ्या फील्ड्समधले इन्साइट्स असतात वगैरे वगैरे. आणि त्याचा इंटरव्ह्यू घेतला आणि मग मला थोडी रेडिओची आवड निर्माण झाली. मग इंटरेस्ट आहे म्हटल्यानंतर पॅनल ऑपरेशन शिकायला लागलं. मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे तिथलं वातावरण. मी नवीन असूनही सगळ्यांनी खूप आपुलकीने मला वेलकम केलं आणि मला शिकायची इच्छा आहे हे पाहून मला शिकवलं आणि गाईड देखील केलं. त्यामुळे मला हळूहळू आकाशवाणी ही एक फॅमिली आहे असं वाटलं. म्हणूनच नवीन लोकांना जोडण्यासाठी मला वाटतं कॉन्स्टंट एक्सपोजर आणि वेलकमिंग एन्व्हायरमेंट या दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. लोकांना सतत इंटरेस्टिंग कॉन्टेंट, इव्हेंट्स आणि सहभागी होण्याच्या संधी दिल्या तर आपलं नेटवर्क नक्कीच वाढेल. विशेषतः तरुणांना जोडण्यासाठी त्यांच्या इंटरेस्टशी संबंधित टॉपिक्स जसं की करिअर, टेक्नॉलॉजी, स्पोर्ट्स, एंटरटेनमेंट, ट्रॅव्हल किंवा सिडनीमधलं यंग प्रोफेशनल लाईफ यावर जर का आपण रेडिओ सेगमेंट्स, डिस्कशन्स किंवा इंटरव्ह्यूज करता आले तर ते नक्कीच बेनिफिशियल होईल. त्यामुळे त्यांना आकाशवाणी फक्त कुठची ट्रेडिशनल रेडिओ ऑर्गनायझेशन आहे असं न वाटता आपल्यासाठी असलेली कम्युनिटी आहे असं वाटेल आणि त्यातून रेडिओ ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होण्याची इच्छा देखील निर्माण होईल कदाचित. एकंदरीत मला वाटतं आपण नेटवर्किंग वाढवावं आणि लोकांशी सातत्याने कनेक्टेड राहावं आणि नवीन लोकांना कम्युनिटीमध्ये सहभागी होण्यासाठी सहज आणि वेलकमिंग एन्व्हायरमेंट द्यावं. माझ्या अनुभवातून मला वाटतं एकदा एखाद्या व्यक्तीला या फॅमिलीचा भाग असल्याची फीलिंग आली तर त्यांचा सहभाग आपोआप वाढतो. धन्यवाद.
0: धन्यवाद सोहम. खूपच छान विचार आहे आणि नेटवर्किंग म्हणजे मला वाटतं आपण कदाचित त्याच्याकडे एवढं बघितलं नाही आहे त्या दृष्टीने. तर आय एम शुअर की कमिटीसाठी एक नवीन डिस्कशन पॉईंट आहे की कसं आपण नेटवर्किंग वाढवू शकतो आणि नवीन लोकांना कार्यक्रमात सामील करू शकतो. सुरुची, आता आपण सगळ्या टीमचे विचार ऐकलेत. खूप नवनवीन कल्पना आहे, खूपच छान कल्पना आहे आणि म्हणजे त्याला इम्प्लिमेंट करण्याचे स्टेप्स पण रेडी दिसत आहेत. तर मला तुला असा प्रश्न विचारायचा आहे की सपोज आता तू 12 महिन्यानंतर जेव्हा तू अध्यक्ष पूर्ण 12 महिन्याचा काळ पूर्ण करणार त्यावेळी असं तुला कुठल्या गोष्टीकडून बघताना असं वाटणार की हा वर्ष खरंच यशस्वी ठरला?
1: तर जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे आकाशवाणीचा मूळ उद्देश आहे की दर रविवारी 2 तास कार्यक्रम सादर करणे, त्यामुळे विविध विषयांचे विषयांवरचे कार्यक्रम मालिका ह्या पुढच्या वर्षभरात सादर करणे, तसंच अनेक नवीन मंडळींना आकाशवाणीच्या कार्यात सहभागी करून घेणे आणि श्रोत्यांना कार्यक्रम ऐकून आनंद मिळाला आणि काही नवीन विषयावरची माहिती मिळाली तर हे वर्ष यशस्वी झालं असं मला वाटेल. आपण आता 2 मालिका सध्या चालूच आहेत, एक म्हणजे आपले वेद आणि दुसरं म्हणजे ज्ञानेश्वरी. त्याच्याबरोबरच आपण वाचनव्रती ही नवीन मालिका आजपासून सुरुवात केलेली आहे आणि पुढच्या महिन्यात किंवा त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये आपण आणखीन एक मालिका चालू करतो ज्याचं नाव असणार आहे सुरतेचे छेडिता. याच्यामध्ये आपण विविध गायक, संगीतकार, गीतकार यांच्याबद्दल बोलून त्यांची गाणी ऐकू. तर ह्या मालिकेमध्ये ज्यांना कोणाला सहभागी व्हायचं असेल त्यांनी आमच्याशी जरूर संपर्क साधावा आणि ह्या मालिका यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आम्हाला मदत करावी. तर मला एवढंच म्हणायचं आहे की दर रविवारी हा 2 तास कार्यक्रम करण्याचा आपण खटाटोप कशासाठी करतो, तर एक म्हणजे सादरकर्त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी आणि दुसरं म्हणजे श्रोत्यांना त्यातून काहीतरी गवसल्याचा आनंद मिळावा यासाठी. तर हे साध्य झालं तर आपली टीम यशस्वी झाली असंच म्हणता येईल, नाही का?
0: खूप छान सुरुची, आणि मला खात्री आहे की तुम्ही या सगळ्या योजना राबवणार आणि खूप लोकांचा त्याच्यात सहभाग भेटणार, तुम्हाला सगळ्यांचं पाठिंबा मिळणार त्याच्यासाठी. माझ्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. शेवटचा प्रश्न शरद काका तुम्हाला, तुम्ही अनेक वर्षापासून अनेक कमिटींसोबत काम केलं, आजचे सगळे विचार ऐकून आज आपण ज्या सगळ्या कमिटीला भेटलो त्यांना त्यांचे विचार ऐकून तुम्हाला काय वाटतं की आकाशवाणी सिडनीचं भविष्य अजूनही उज्ज्वल आहे आणि तुमच्या काही अजून सूचना आहे का कमिटीसाठी?
8: धन्यवाद विनीत. आता या सर्व मंडळींनी विचार मांडलेले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने सूचना त्यांच्या कार्यक्रमाची म्हणजे प्रयोजन त्यांच्या मनामध्ये जे आहे ते त्यांनी आपल्याला स्वच्छपणाने सांगितलं. आणि अशा प्रकारचं आकाशवाणीचं जे गेल्या 30 वर्षातले म्हणजे अनेक अध्यक्ष येऊन गेले त्यांच्या त्यांच्या टीमनी त्या त्या प्रकाराने मदत केली प्रयत्न केले आणि ते कार्यक्रम सादर केले. आणि आता ही नवीन टीम म्हणजे आता जे काही मीडियाचं जे वाढत म्हणजे बदलतं स्वरूप आहे तर त्या ह्याच्यामध्ये आपण आकाशवाणी सिडनी टिकणार कशी तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आपल्यापुढे मांडलेले आहेत योजना मांडलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्या सर्वांकडून सहभाग अपेक्षित आहे म्हणजे आपल्या प्रेक्षकांकडून आपल्या श्रोत्यांकडून. आता जसं म्हटलं की बा इथं टॉकबॅक शो हा जर समजा सुरू झाला तर अजूनही जो बोलणारा आहे एका जर समजा श्रोत्यांनी फोन केला तर तो 2 मिनटं आकाशवाणीवरती डायरेक्टली आपल्या फोनवरती संबंध येतो बोलतो त्याचे विचार मांडतो. अशा प्रकारचा एखादा कार्यक्रम असण्याची गरज आहे. पूर्वी जसा अनेक वर्ष हे चालत होतं परंतु नवीन स्टुडिओत आल्यानंतर टॉकबॅकची ही मर्यादा पडलेली आहे. तसंच ग्रुप डिस्कशन म्हणजे 3-4 लोकांनी इथंच स्टुडिओमध्ये यावं तिथं त्याच्यावरती एखाद्या विषयावरती बोलावं त्यांचे विचार मांडावेत आणि अशा प्रकारचे पूर्वी कार्यक्रम झालेले तर तशा प्रकारचं कोणी जर समजा करणारा असेल कोणी इच्छुक असेल तर जरूर संपर्क साधा. आणि मला वाटतं ही टीम हे सर्व प्रकारे मॅनेज करेल. मला या सर्व टीमला म्हणजे सर्वांना खूप खूप शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि शुभेच्छा देण्याचा उद्देश असा आपण सर्व बरोबरीने काम करणार आहोत. आणि ज्यांना अजूनही कोणाला सहभागी व्हायचा असेल म्हणजे जरी टीम मेंबर नसले जरी ते एक्झिक्युटिव्ह कमिटीचे मेंबर नसले तरी सुद्धा ते हक्काने आपल्या सूचना करू शकतात. तर याबरोबरच मी निरोप घेतो विनीत. म्हणाल तर वेळी संपत आलेली आहे.
0: खूप छान शरद काका धन्यवाद. तर श्रोते हो ही होती आकाशवाणी सिडनीची नवीन कार्यकारिणी आणि त्यांचे यावर्षीचे विचार आणि योजना. आजच्या चर्चेत एक गोष्ट मात्र वारंवार समोर आली ती म्हणजे आकाशवाणी सिडनी ही फक्त काही व्यक्तींची नाही किंवा प्रेझेंटर्सची नाही ही आपल्या सगळ्यांचा हा आपला सगळ्यांचा रेडिओ आहे. तुम्ही श्रोता म्हणून ऐका तुमच्या प्रतिक्रिया देऊ शकतात एखादी कल्पना सुचवू शकतात किंवा कार्यक्रम सादर करू शकतात पॅनल ऑपरेशन करू शकतात तुमचे कौशल्य देऊ शकतात किंवा आर्थिकरित्या मदत करू शकतात. पण एक मात्र आकाशवाणी सिडनी ऐकत रहा पण फक्त ऐकू नका सहभागी नक्की व्हा. तर मी विनीत भट आकाशवाणी सिडनीसाठी आजच्या कार्यक्रमात आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन कार्यक्रमात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
1: धन्यवाद विनीत आणि आकाशवाणीच्या सगळ्या टीमचेही मनपूर्वक धन्यवाद इथे येऊन आपले विचार श्रोत्यांबरोबर शेअर केल्याबद्दल. आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया प्रायोजकांचे संदेश आणि पुन्हा एकदा बिल्दीकर कुटुंबियांना आजचा कार्यक्रम प्रायोजित केल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
9: स्वतःचं घर

situated. Once it's under our wheels, we'll put another unit.

0: 98.5 2000 FM
1: 霸凌往往比想象中更难察觉，青少年在任何地方都可能遭遇霸凌，尤其是在网络空间里。